रामकृष्ण आहे. आयुष्यातील अनुभव हे अज्ञान रस्त्यावरील वळणासारखे असतात, जे प्रवास केल्याशिवाय कळत नाही. आपण कितीही सरळ चालण्याचा प्रयत्न केला तरी एक वेळ अशी येते की प्रत्येकाला वळण घेतल्याशिवाय पर्याय मिळत नाही. म्हणतात की कडू गोळी चावली नाही गिळली जाते. तसेच जीवनात अपमान, अपयश, दुःख यांच्यासारख्या कटू गोष्टी सरळ गिळाव्यात. त्याला चावत बसाल, आठवत राहाल तर जीवन आणखी कडू होईल.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत. आज 23 जुलै. हा दिवस संपूर्ण भारतातल्या प्रसारमाध्यमं आणि विशेषतः रेडिओ जगतासाठी एका क्रांतीची आठवण करून देणारा दिवस आहे, राष्ट्रीय प्रसारण दिन. 23 जुलै 1927 रोजी भारतातून पहिला रेडिओ व्यावसायिक ब्रॉडकास्ट मुंबई स्टेशनवरून सुरू झाला होता. तुमच्या आमच्या आयुष्यात संगीताचे रंग भरणारे, सुखदुःखात सोबत करणारे आणि अथांग ज्ञान देणारे हे रेडिओ माध्यम आजच्या दिवशी अधिकृतपणे देशात गुंजू लागले होतं. त्यामुळे आजचा दिवस हा सर्व श्रोत्यांचा आणि रेडिओप्रेमीचा हक्काचा दिवस आहे. आज भारताच्या मातीतील अशा दोन अथांग महानायकांची आणि एका सुप्रसिद्ध गायिकेची जयंती आहे, ज्यांनी आपल्या क्षेत्रात इतिहास रचला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतीय असंतोषाचे जनक, थोर स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत आणि गणितज्ञ. संपूर्ण देशात स्वातंत्र्याची चेतना जागृत करण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती या उत्सवांची सुरुवात केली. क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अदम्य शौर्याचे प्रतीक, महान क्रांतीवीर. इंग्रज सरकार ज्यांना कधीच जिवंत पकडू शकलं नाही अशा या आझाद महानायकाची आज 120वी जयंती. गायिका आणि अभिनेत्री सुरैया, बॉलिवूडच्या सुवर्णकाळातील अशा एक मल्टी टॅलेंटेड कलाकार ज्यांनी आपल्या गायनानं आणि अभिनयाने 40 आणि 50 दशक गाजवलं. नुकताच है गमे दिल, वो पास है रहे या दूर रहे यासारखी त्यांची गाणी आजही संगीताच्या रसिकांच्या काळजात घर करून आहेत. आज लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याच लेखणीतून आलेला आणि प्रत्येकाला कर्तव्यदक्ष बनवणारा एक सुंदर विचार, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हा विचार आपल्याला शिकवतो की आपले हक्क आणि आपले ध्येय मिळवण्यासाठी आपल्या मनात अढळ आत्मविश्वास आणि प्रखर इच्छाशक्ती असणं खूप आवश्यक आहे. एकदा एका प्राथमिक शाळेत मधल्या सुट्टीत काही मुलांनी वर्गात बसून शेंगा खाल्ल्या आणि त्यांची टरफलं वर्गातच जमिनीवर टाकून दिली. सुट्टी संपल्यानंतर जेव्हा शिक्षक वर्गात आले तेव्हा वर्गातला कचरा पाहून ते प्रचंड संतापले. शिक्षकांनी सर्व मुलांना विचारलं, हा कचरा कोणी केलाय? पण शिक्षकांच्या भीतीनं एकही मुलगा बोलायला तयार नव्हता. शेवटी शिक्षकांनी शिक्षा म्हणून एक मोठा रूळ हातात घेतला आणि सांगितलं, जर कोणी नाव सांगितलं नाही तर वर्गातल्या प्रत्येक मुलाला हातावर 2 छड्या खाव्या लागतील. शिक्षक एका बाजूने मुलांना छड्या मारत पुढे येऊ लागले. रांगेत एक लहान कुशाग्र बुद्धीचा आणि करारी डोळ्यांचा मुलगा बसलेला होता. जेव्हा शिक्षकाची छडी त्या मुलाच्या जवळ आली तेव्हा त्या मुलाने आपला हात मागे घेतला आणि अत्यंत स्वाभिमानाने आणि धैर्याने म्हणाला, गुरुजी, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, त्यामुळे मी छड्या खाणार नाही आणि मी हा कचराही साफ करणार नाही. त्या लहान मुलाचा तो प्रामाणिकपणा आणि करारी बाणा पाहून शिक्षकाचा राग शांत झाला. पुढे जाऊन याच बाणेदार मुलाने इंग्रजांच्या जुलमी सत्तेला आव्हान दिलं. हे बालक दुसरं तिसरं कोणी नसून बाळ गंगाधर टिळक होते, म्हणजेच लोकमान्य टिळक. तात्पर्य हेच, जो माणूस लहानपणापासून सत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो तोच पुढे जाऊन समाजाला आणि देशाला योग्य दिशा देऊ शकतो. परिस्थिती कितीही कठीण असो, आपण न केलेल्या चुकीची शिक्षा स्वीकारणं किंवा अन्यायासमोर मान झुकवणं कधीच योग्य नसतं. चला तर मग या 23 जुलैला मनात लोकमान्य टिळकांसारखा करारी बाणा, आझादांसारखं शौर्य आणि सुरैयाजी यांच्या गाण्यांमधील माधुर्य बाळगून आपल्या कामाला सुरुवात करूया. राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या निमित्तानं रेडिओ आणि श्रोत्यांच्या या सुंदर नात्याचा आनंद घेऊया. तुमचा आजचा दिवस अत्यंत आनंदाचा, संगीतमय आणि यशाचा जावो. ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत.
1: Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.

0: श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची ही रसाळ आणि प्रभावी निरूपणे प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य ज्यांना लाभले ते खरोखर धन्य होत.
1: 23 जुलै श्रीराम समर्थ. आधी श्रद्धा मग कृती नंतर अनुभव. गुरुआज्ञेप्रमाणे वागणाऱ्याला कधीही नड येत नाही. राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसे मिळेल याची काळजी नसते. तसे गुरुचा आधार आपल्याला आहे असे ठाम समजणाऱ्याला कसली नड असणार. लांब उडी घेण्यापूर्वी 4 पावले मागे जावे लागते. परिसापाशी सोने व्हायला रुपयाचे लोखंड व्हावे लागते. तसे गुरुचा पाठीराखेपणा असून आपल्याला जी अधोगतीशी वाटते ती पुढच्या महत्कार्याची पूर्वतयारीच होय. बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवित असताना मधून मधून हात काढून घेतो, पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला गुरु देणार नाही. तसा आपल्याला सद्गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी. आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टरवर विश्वास श्रद्धा ठेवतो. औषधाची काही माहिती नसताना ते आपण घेतो. व्यवहारात जर असे आहे तर मग श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाम घेणार नाही असे म्हणणे बरोबर नाही. डॉक्टरवर विश्वास ठेवतो याचे कारण असे की आपल्याला जगायची इच्छा आहे. तसे भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचे नाम घेतल्याशिवाय राहणार नाही. आधी श्रद्धा मग कृती आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव असा व्यवहाराचा नियम आहे. परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावे. व्यवहारात तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत तुम्हाला खात्रीने समाधान देईल. आगगाडी ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्त झोप घेतो त्याचप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्त राहावे. ड्रायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे. परमार्थात अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तिथे श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालायचे नाही. सांगणारा कसाही असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेनेच त्याच्या अंगी पात्रता येईल. संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा असणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. खरे म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली तो लवकर सुखी झाला. आज आपल्यापाशी ती नाही तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनूया. आधी पुष्कळ चिकित्सा करून आपले ध्येय ठरवावे, पण एकदा ते ठरले की मग निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच्या साधनात राहावे. आपण परमात्म्याजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस. माझा मी पणा काढून टाक, तुझा विसर पडू देऊ नकोस. मला अमुक एक तुझजवळ मागावे अशी इच्छा देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. श्रद्धेशिवाय कधी कोणाला परमार्थ साधायचा नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोतेहो, शेवटी श्री महाराजांच्या निरूपणाचे सार असे, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका. नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो हे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका.

0: शेतकरी बंधूंनो, आज आपण पाहतो की आपण शेतीच्या भरोशावर जर आपण आज राहिलो नसतं तर त्याच्यामधून आपल्याला जो आर्थिक फायदा जितका पाहिजे तितका मिळत नाही. म्हणून आपण एकीकृत शेती व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करणं गरजेचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शेतीला आपल्याला जोडधंद्याची जोड द्यायची आहे. मग त्याच्यामध्ये कुक्कुटपालन असो, शेळीपालन असो, दुग्धव्यवसाय असो, रेशीम उद्योग असो, तर आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार आपल्याजवळ असणाऱ्या भांडवलानुसार या बाबीचा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की आपण कोणत्या जोडधंद्याची आपण शेतीला जोड देऊ शकतो. आणि आपल्याजवळ जर योग्य बाबीच जर असतील तर आज या शेतीला मत्स्यव्यवसायाची जोड अतिशय फायदेशीर ठरत आहे. तर ही हा जो मत्स्यव्यवसाय आपल्याला करायचा आहे, तर या मत्स्यव्यवसायाच्या संदर्भामध्ये आपल्याला काही बेसिक ज्याला आपण पायाभूत बाबी म्हणतो त्या जाणून घेणं गरजेचं आहे. मत्स्यपालनासाठी नैसर्गिक व कृत्रिम खाद्यावर जलद वाढणाऱ्या निरुगी माशाच्या जातीची निवड ही फायदेशीर ठरते. भारतीय प्रमुख कार्प, ज्याला आपण कतला, रोहू आणि मृग या तीन जातीचा ज्याच्यामध्ये समावेश होतो, ह्या प्रामुख्यानं ज्या आहेत पृष्ठभागाजवळ मध्यभागातील व तळातील नैसर्गिक अन्नाचा वापर करून वाढणाऱ्या जाती ह्या मत्स्यव्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरल्या जातात. या माशांना चांगली मागणी आहे. मत्स्यव्यवसायाकरता लागणारं जे तांत्रिक बाबी आहेत याच्याकरता महत्त्वाची बाब जर कोणती असेल तर तळे खोदण्यापूर्वी मुरुम किती खोलवर आहे याची आपण खात्री करून घेतली पाहिजे. पाणी पाझराचे प्रमाण तपासून घ्यायला पाहिजे. त्याकरता आपण तळे खोदण्यापूर्वी एक ट्रायल पीट घ्यायला पाहिजे, साधारणतः 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर किंवा या मापाचा जर आपण खड्डा केला तर त्याच्यातून आपल्याला कळेल की पाणी पाझराचं प्रमाण किती आहे. तळे जे आहे ज्याला आपण मत्स्यतळं म्हणतो ते साधारणतः किमान 6 फूट खोल आपल्याला खोदणं आवश्यक असतं. पावसाळ्याचे वाहते पाणी तळ्यात घेता येईल याची व्यवस्था आपण करायला पाहिजे. आणि पावसाळ्याच्या नंतर तळ्यातील खाली जाणारी पाण्याची पातळी पुन्हा विहिरीतून किंवा नाल्यातून किंवा कालव्यातून भरण्याची व्यवस्था तिथं पाहिजे. मत्स्य उत्पादन घेताना पावसाळ्यात तळ्यापर्यंत पोचण्याकरता पक्का रस्ता पाहिजे. आणि मत्स्योत्पादन आपण घेताना पाण्याची पातळी टिकून ठेवणं जसं महत्त्वाचं आहे, तसंच पाळलेले मासे यांना प्राणवायू व खाद्यान्न ज्याला म्हणतो आपण किंवा खाद्य म्हणतो ते मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होईल याचीसुद्धा काळजी करणं गरजेचं आहे. तर ह्या काही पायाभूत बाबी आहेत ज्या आपण मत्स्यव्यवसाय करण्यापूर्वी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ह्या बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर मग आपण त्याच्यामध्ये यशस्वी होण्याकरता पाऊल टाकलं असं आपण समजू शकतो. परंतु एकदा मानसिकता आपली तयार झाली आणि ह्या सगळ्या बाबी आपल्याजवळ जर असतील तर या संदर्भात विशेषतः मत्स्यव्यवसायाकरता लागणाऱ्या तांत्रिक प्रशिक्षणाकरता किंवा तांत्रिक मदतीकरता कृषी विज्ञान केंद्र करडा येथील जो मत्स्य विभाग आहे त्यांच्याशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो आणि त्याच्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारची माहिती मिळू शकते आणि आपण या उद्योगामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणून संदेश एवढाच राहील की पायाभूत बाबी मत्स्यव्यवसायात कोणत्या आहेत त्या समजून घ्या आणि अधिक मार्गदर्शनाकरता कृषी विज्ञान केंद्राच्या मत्स्य विभाग शाखेशी संपर्क करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.
2: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: धर्म आणि नीतिमत्ता।
1: धर्म ही अशी एक वस्तू आहे की जिच्यामुळे पशुचं मनुष्यात आणि मनुष्याचं ईश्वरात रूपांतर होतं। मनुष्य म्हणजे एक अमर्याद वर्तुळ असून त्याचा परिघ कुठेच नाही, पण त्याचा मध्यबिंदू एका विशिष्ट स्थानी आहे। आणि ईश्वर म्हणजे एक अमर्याद वर्तुळ असून त्याचा परिघ कुठेच नाही, पण त्याचा मध्यबिंदू मात्र सर्व ठिकाणी आहे। ईश्वर आणि सैतान यांच्यामध्ये फक्त निस्वार्थपणाचा आणि स्वार्थीपणाचाच काय तो फरक आहे। ईश्वरा इतकंच सैतानालाही ज्ञान असतं आणि तो ईश्वरा इतकाच सर्व शक्तिमान आहे, फक्त त्याच्या ठिकाणी पावित्र्य नाही, त्यामुळे तो सैतान बनतो। हीच कल्पना आधुनिक जगाला लावून पहा। ज्ञान आणि शक्ती यांच्या अतिरेकाबरोबरच पावित्र्याचा अभाव असला की मानवाचा सैतान बनतो। जे आपल्या उन्नतीस कारणीभूत होतात ते सद्गुण, आणि ज्याच्यामुळे आपली अधोगती होते ते दुर्गुण। दैवी, मानवी आणि पाशवी अशा तीन प्रकारच्या गुणांनी मनुष्य बनलेला आहे। तुमच्यातल्या देवत्वाचा ज्याच्यामुळे विकास होतो ते सद्गुण, आणि ज्यामुळे पाशवी वृत्ती बळावते ते दुर्गुण। पाशवी वृत्ती नाहीशी करून तुम्ही मानव बनलं पाहिजे, म्हणजेच तुम्ही प्रेमळ आणि परोपकारी झाला पाहिजे। याच्याही पलीकडे तुम्ही गेलं पाहिजे आणि सच्चिदानंद स्वरूप बनलं पाहिजे। तसं झालं म्हणजे तुम्ही अग्निप्रमाणे तेजस्वी व्हाल, पण दाहक राहणार नाही। तुम्ही सर्वांवर उत्कट प्रेम कराल, पण मानवी प्रेमातले दोष तुमच्या ठाई उरणार नाहीत आणि तुम्ही सर्व दुःखातून मुक्त व्हाल। निस्वार्थताच ईश्वर होय। कुणी एखादा सोन्याच्या राजवाड्यात रत्नाच्या पलंगावर लोळूनही निस्वार्थी राहू शकेल, आणि असे निस्वार्थी झाल्यामुळे तो ब्रह्मपदी स्थिर झाला असंच म्हणावं लागेल। तर उलट दुसरा एखादा कदाचित खोपटात जीण जगत असेल, चिंध्या गुंडाळत असेल, अजिबात कफल्लक असेल, पण तो जर स्वार्थपरायण असेल तर तो घोर संसारमग्न होय असंच म्हणणं भाग पडेल। तुम्ही धर्माकडे वळत आहात याचं पहिलं चिन्ह म्हणजे तुमची वाढती प्रसन्नता आहे। उदास असणं हे अग्निमांद्याचं लक्षण आहे, धर्माचं नव्हे। दुःख दैन्य म्हणजे केवळ पापाचाच परिणाम आहे। तुमचा चेहरा उदास का असावा? त्यावेळी तो किती भयानक असतो। जर कधी तुमचा चेहरा उदास असेल तर त्या दिवशी तुम्ही स्वतःला आधी आपल्या खोलीत कोंडून घ्या, त्या दिवशी तुम्ही बाहेर जाऊ नका। तुमचा हा रोग जगात पसरवण्याचा तुम्हाला काय अधिकार? काय सांगतो जगाचा इतिहास? जगातील द्रष्ट्या महापुरुषांची शक्ती कुठे असते, कुठे होतो तिचा उगम? बुद्धीत? त्यांच्यापैकी कुणीतरी सूक्ष्म तर्काच्या कोलांट्या मारण्याच्या भरीस पडला का? त्यांच्यातील एकानं देखील असलं काही केलेलं नाही। काय सांगायचं ते त्यांनी अगदी थोड्या शब्दात सांगून टाकलं। ख्रिस्तासारखं हृदय होऊ द्या म्हणजे तुम्ही ख्रिस्त व्हाल, बुद्धासारखं हृदय कमवा म्हणजे तुम्ही बुद्ध व्हाल। प्रेम आणि भावना जीवन आहेत, त्याच शक्ती आहेत, त्याच ओज आहेत। त्यांच्याशिवाय बुद्धीनं केवढाही आटापिटा केला तरी तो ईश्वराप्रत पोचणं शक्य नाही। वेदांताचं ध्येय एका शब्दात सांगायचं झालं म्हणजे असं सांगता येईल की मनुष्य खरोखर काय आहे हे जाणणं। आणि वेदांताचा संदेश असा आहे, वेदांताचं म्हणणं असं आहे की ईश्वराचं व्यक्त रूप अशा आपल्या मानव बांधवांची तुम्ही जर उपासना करू शकत नसाल तर मग अव्यक्त अशा ईश्वराची तुम्ही काय उपासना करू शकाल? तुम्ही जर खरोखर पवित्र असाल तर मग तुम्हाला अपवित्रता दिसेलच कशी? कारण जे आत असतं तेच बाहेर दिसतं। आपल्या आत जर अपवित्रता नसेल तर ती आपल्याला बाहेर कधीही दिसणार नाही। वेदांताच्या साधनेचा हा एक पैलू आहे आणि आपण सर्वजण तो जीवनात उतरवण्याचा प्रयत्न कराल अशी मला आशा आहे। आमचं ईश्वरत्व खुद्द ईश्वराच्याही अस्तित्वाचं प्रमाण आहे। जर तुम्ही खरोखरच सत्यद्रष्टे नसाल तर ईश्वराच्या बाबतीत प्रमाण काय? मग ईश्वराच्या संबंधी काहीही खरं नाही असंच म्हणणं भाग पडेल। मग ईश्वर नाही असणंही शक्य नाही। मानव स्वरूपतःच आत्मा आहे आणि हे आपलं मूळ स्वरूप आपल्याला फिरून प्राप्त करून घ्यायचं आहे। हाच आपला आदर्श आहे, तोच आपल्याला अनुसरायचा आहे असा वेदांताचा आपल्याला आदेश आहे। आपल्यापैकी प्रत्येकालाच द्रष्टा महापुरुष व्हायचा आहे, झालंच पाहिजे. तुम्ही असे आधीचेच आहात हे फक्त जाणा म्हणजे झालं. आत्म्याच्या पक्षी काहीही अशक्य आहे असं कदापि समजू नका. तसं समजणं ही घोर नास्तिकता आहे, तो घोर पाखंडीपणा आहे. पाप म्हणून जर काही असेल तर ते फक्त हेच की स्वतःला आणि इतरांना दुर्बल मानणं, हेच एकमात्र पाप.

0: योगी जिंकुनी मन इंद्रिये झाला जीवची भूतांचा करुणीही अलिप्ततो नकाही मी करी ऐसे योगी तत्वज्ञ जानुनी देखे ऐके शिवे हुंगे खाय जाय निजेश्वसे बोले सोडी धरी किंवा पापणी हाल वीजरी इंद्रिये आपुल्या अर्थी वागती हे चिपाहतो ब्रह्मी ठेवुनिया कर्मे संग सोडो निजो करी पापे न लिप्त तो होय पद्मपत्र जसे जळे देहा मनाने बुद्धीने इंद्रियांनी ही केवळ आत्मशुद्ध्यर्थ निस्संग योगी कर्म अनुष्ठिती युक्त तो फळ सोडो निशांती निश्चळ पावतो अयुक्त स्वैर वृत्तीने फळी आसक्त बांधिला मनाने सगळी कर्मे सोडूनी संयमी सुखे नवद्वार पुरी राहे करी ना करवीही ना न करते पण लोकांचे न कर्मे निर्मितो प्रभु न कर्मी फल संयोग स्वभावे सर्व हो तसे न घे पाप हि कोणाचे न वा पुण्य हितो विभु अज्ञाने झांकिले ज्ञान त्यामुळे जीव मोहित गेले अज्ञान ते ज्यांचे आत्मज्ञाने तया मग परब्रह्म दिसे स्वच्छ जनु सूर्ये प्रकाशिले रंगले त्यात ओतूनी बुद्धी निश्चय जीवन पुन्हा येती न माघारि ज्ञाने पाप धूनिया विद्या विनय संपन्न द्विज गाय तसा गज श्वान चांडाळ हे सारे तत्वज्ञ समपाहती इथेची जिंकिला जन्म समत्वी मन रोवुनी निर्दोष समजे ब्रह्म झाले तेथेची ते स्थिर प्रिय लाभे नको हर्ष नको उद्वेग अप्रिये बुद्धी निश्चळ निर्मोह ब्रह्मी ज्ञानी स्थिरावला विटला विषयी जाणे अंतरी सुख कायते ब्रह्मी मिसळला जेव्हा ब्रह्मी मिसळला तेव्हा भोगी ते सुख अक्षय विषयातील जे भोगते दुःखासचि कारण येती जसे तसे जाती विवेकी न रमे तिथे प्रयत्ने मरणापूर्वी ह्या देही जिरवू शके काम क्रोधातले वेग तो योगी तो खरा सुखी प्रकाश स्थिरता सौख्य अंतरी लाभली जया ब्रह्म होवुनी तो योगी ब्रह्म निर्माण मेळवी फिटले दोष शंगाही मुठी तधरिले मन पावले ब्रह्म निर्माण ज्ञानी विश्व हि तीरत काम क्रोधास जिंकूणी यत्ने चित्तास बांधिती देखती ब्रह्म निर्वाण आत्मज्ञानी चहूकडे विषयांचा बहिष्कार डोळा भ्रूसंगमी स्थिर करुणी नासिकास्तानी प्राणापान हि सारके आवरी मोनी मोक्षार्थी इंद्रिये मन बुद्धिजो सोडी इच्छा भय क्रोध सर्वदा सुटलाचितो भोक्ता यज्ञ तपांचा मी सोयरा विश्वचालक जानुनी ह्या परी माते शांतीस वरिलाचितो अध्याय पाचवा समाप्त
1: शिक्षण माहिती ज्ञान मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग
2: रसिक हो नमस्कार आनंदाचे डोह ही सद्गुरु कृपेने जीवनात आनंद आलेल्या एका साधकाची भावभक्तीची भावुक गाथा आहे सद्गुरु कृपेने आपल्या जीवनात आलेला आनंद शब्दात बांधून हा शब्दानंद रसिकांपर्यंत पोचविण्याचा कवी श्री शशिकांत पडोदकरांचा हा प्रयत्न आहे शब्दानंदासोबतच स्वरानंद आणि आत्मानंद याची अनुभूती देणारी ही गाणी संगीतकार आणि गायक श्री ज्ञानेश्वर कासार

त्यांच्या सहकार्यांनी आपणापर्यंत पोचविण्याचे कार्य अतिशय आनंदाने केलेले आहे. रसिक हो, तुम्हालाही या आनंदाचे धनी व्हायचे आहे ना? मग या तर आपण सगळे मिळून हा आनंद लुटूया. हा आनंद कुठून येतो, का येतो आणि कशासाठी येतो, हा प्रश्न आपण कधी आपल्या मनाला विचारतो का? तर नाही. कारण आनंद या सगळ्या प्रश्नांच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जात असतो. सगळ्या प्रश्नांना संपविणे हाच आनंदाचा स्थायी भाव आहे. काल, आज आणि उद्या जिथे संपतो तिथून आनंदाचा प्रवास सुरू होतो. आनंद ही पोचण्याची जागा नाही, तर तो अखंड, अनंत व अनादि काळापासून चालत असलेला, चालत राहणारा प्रवास आहे. विचार संपतात, क्रियाही संपतात. कर्म, ज्ञान, भक्ती यासारख्या अध्यात्मातल्या सगळ्या पाऊलवाटांचा प्रवास जिथे संपतो तिथून आनंदाचा खरा प्रवास सुरू होतो.

गर्दीत हरवलेला बालक आपल्या आईला शोधण्याकरिता भिरभिरतो, इकडे तिकडे फिरतो. व्याकुळता त्याच्या नजरेत, त्याच्या बोलण्यात आढळते. तसंच काहीसं आज माझं झालं आहे महाराज. माझे डोळे, माझं मन, माझा देह, या देहातील सगळे अवयव एकत्र येऊन तुम्हाला शोधतायत महाराज.

लहान मूल आईच्या कुशीत जेवढ्या विश्वासानं गाढ झोपतं, किंवा हवेत वर झेपावलेलं लहान मूल वर फेकल्यावर हसतं, कारण खाली आल्यावर वडील आपल्याला झेलणार आहेत याचा पूर्ण विश्वास त्याला असतो. अगदी तसंच माझं तुमच्या बाबतीत झालंय महाराज. कितीही अडचणी आल्यात, संकटे आलीत आणि दुःखे आलीत, तरीही तुम्ही मला यातून सुखरूप बाहेर काढणार आहात यावर माझा ठाम विश्वास आहे, कारण तसं तुम्ही मला वचन दिलेलं आहे.

खरंच सांगा महाराज, खरंच सांगा महाराज, तुमचं माझं नातं काय? खूप केला विचार पण उत्तर मिळत नाही. खूप आली दुःख जीवने, उदासीनता येता मनी. तुम्ही धरलं हृदयाशी आणि झालात माझी माय. छोट्या मोठ्या संकटात धडकी भरते मनात, बाप म्हणून माझ्या पाठी उभे राहता क्षणात. सगळं घेतलं ऐकून माझं हसून म्हणाले महाराज, खूप जोडलीस नाती तू, खरं नातं सांगतो आज. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. नाही विभक्त आपण, ठेव बाबा विश्वास माझ्यावर, ठेव बाबा विश्वास.

0: अभी आप सुन रहे थे स्वामी विवेकानंद के 150वें जन्मशती वर्ष के अवसर पर उनके विचारों और आदर्शों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक विवेकानंद। परिकल्पना श्रीराम तिवारी, समन्वय संजय यादव, मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग स्वराज संस्थान संचालनालय की प्रस्तुति। अब हमें आज्ञा दीजिए, हम आपसे मिलते रहेंगे प्रत्येक बुधवार और रविवार इसी समय अपने इस कार्यक्रम युग प्रवर्तक विवेकानंद।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर शिरोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे। त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले। त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले, त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे। त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे।
3: नमस्कार, मृणालिनी फडणवीस बोलते आहे। आतापर्यंत आपण पहिल्या अध्यायापासून ते 17व्या अध्यायापर्यंत भगवान श्री कृष्णांनी जे काही उपदेश आपल्याला दिले त्या सर्व विषयांचा सार आपण पाहिला। सध्या पाहिला तर तो सार आपल्याला 18व्या अध्यायात दिसतो, असे आता आपण याचे पुढे विवेचन करणार आहोत। या 18व्या अध्यायाचे नाव मोक्ष संन्यास योग असे आहे आणि त्यास आपण गीता शास्त्र सार संग्रह योग असेही म्हणू शकतो। श्रीमद भगवत गीता सर्वोच्च उपदेश किंवा उपदेशाची परमावधी 15व्या अध्यायात आपल्याला सापडते। श्रीमद भगवत गीतेतील उपदेशाचा गोषवारा सर्व जिज्ञासु भाविकांच्या समोर किंवा जे आपण सगळे ऐकत आहात त्यांच्या समोर सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न मी सद्गुरुनाथ श्रीनिवासजींच्या विचारांच्या माध्यमातून केलेला आहे। एखाद्या श्लोकाचं जर आपण विवेचन करायचं असलं तर मी ते कसं करीन किंवा ते हेतुतः कसं केलं पाहिजे याचं सगळं विवेचन सुद्धा आपल्याला भगवद्गीतामध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यामध्ये नेमके कोणते प्रतिपाद्य विषय आहेत आणि त्या प्रतिपाद्य विषयामागे नेमके कोणते प्रश्न आहे याची सामान्य कल्पना जिज्ञासू भाविकांना किंवा ज्यांना या गीतेच्या व्यवस्थापनाची आवड आहे त्यांच्यासाठी ह्या सगळ्या अभ्यासाला प्रवृत्त आपण व्हावं हा माझा सगळा उद्देश त्याच्या मागे होता। विशेष अभ्यास म्हणजे भगवद्गीतेचा जो प्रतिपाद्य विषय आहे तो त्यांनी समजून घ्यावा आणि तसंच गीतोपदेश थोडक्यात जर आपण सांगितला तर त्याच्यावरनं आपल्याला त्याचा सविस्तर अभ्यास करण्याची पण इच्छा पुढे जागृत होईल याच्यात काही शंका नाही। प्रत्येक माणसाच्या जीवनात असे काही प्रसंग येतात की ते त्या प्रसंगी गोंधळून जातात, मग तो कितीही बुद्धिमान असेल कितीही समृद्ध असेल अशा काही ना काही समस्या त्याच्या समोर तयार होतात, त्याला काहीतरी अडचण निर्माण होते आणि त्याला गोंधळ पण असा निर्माण होतो की त्यावेळेला त्याची बुद्धिमत्ता त्याची सत्ता ही सगळं निरुपयोगी ठरतं। आणि म्हणून तर आपण गीता मॅनेजमेंटचा विचार इथे करतो आहोत कारण की कुठलाही व्यक्ती याच्यापेक्षा वेगळा नाही। जर अशा समस्या अगदीच व्यावहारिक स्वरूपाच्या असतील तर थोड्या फार प्रयत्नाने आपण ते सोडवू शकतो, पण काही समस्या अशा असतात की आपल्याला तिथे काय निर्णय घ्यावा कसं करावं त्या निर्णयाचं स्वरूप कसा असावा असे बरेच प्रश्न पडायला लागतात। अशा वेळी माणूस वावरून जातो।

0: अनेक प्रश्न असे असतात की जे आयुष्यभर तयार होत असतात, जीवनात ते आव्हात्मक प्रसंगामधनी भरलेले असतात असा आपल्याला सगळ्यांना अनुभव येतो. फरक इतकाच असतो की ते प्रसंग आपल्याला दिसत नसतात. जे काही ते दबा धरून बसलेले असतात किंवा अचानक समोर येतात अशाही प्रसंगांना आपल्याला सर्वांना तोंड द्यावं लागतं. जसे घरामध्ये एखादा विषारी प्राणी शिरावा आणि कोणी दबा धरून बसावं आणि त्याची आपल्याला जाणीवही नसावी, अगदी याचप्रमाणे जीवनातील असे दबा धरून बसलेले प्रसंग असतात आणि ते अचानक समोर येतात तेव्हा माणसाचा खरा गोंधळ उडतो. आयुष्य एवढे सोपे नाही. मग अशा वेळी काय करावे, कुठे जावे, कोणास विचारावे असे अनेक प्रश्न आपल्या समोर येतात आणि पुष्कळदा लोक त्याच्यात खचूनही जातात. पण अगदी ठामपणाने दिसणारा जो उपाय आहे ते आहे श्रीमद भगवद्गीता. मी माझ्या अनुभवावरनं सांगू शकते असं पण स्वतः अनेक लोकांनी म्हटलेलं आहे. आत्ता सुद्धा श्रीनिवासजी काटकर असेच म्हणतात की श्रीमद भगवद्गीता हा विचार आपल्या योग्यतेचा उत्तम ग्रंथ आहे. आज मला कोणताही प्रश्न पडला तरी याचं उत्तर त्या ग्रंथाकडे आहेच. मी श्रीमद भगवद्गीताचं एक साधक म्हणून किंवा एक त्याचा विचारवंत म्हणून याचा अभ्यास केला, नित्य केला, नित्य त्याचं चिंतन केलं तर आपल्याला याचा एक मोठा उलगडा होतच जातो. याबाबत एक महान व्यक्तीचा संदर्भ इथे दिलेला आहे. आपल्याकडे घनश्यामदासजी बिर्ला म्हणून एक मोठी व्यक्ती होऊन गेली. खरे तर त्यांना विभूतीस म्हटले पाहिजे. हे बिर्ला उद्योग समूहाचे संस्थापक होते. त्यांच्या कंपनीत फार मोठा हुद्द्यावर एक आमचे ओळखीचे व्यक्ती कार्य करत होते. ते सांगतात की रात्री 11 पर्यंत त्यांच्या सर्व कारखान्यांचे दिवसभर रिपोर्ट्स त्यांच्यापर्यंत आले पाहिजे असा नियम होता. 5 मिनिटं जरी उशीर झाला तरी ते स्वतःच्या अधिकाऱ्यास फोन करून गेट के बाहर जाना है क्या अशा सज्जड प्रकाराचा दम त्याला भरायचे. स्वतः ते व्यवहारात दक्ष आणि हुशार होते. जेमतेम 7वी 8वी पर्यंत त्यांचे शिक्षण झालेले होते असे लोक सांगतात. रात्रीचे 11 वाजले की सर्व रिपोर्ट ते पाहिजे आणि अधिकाऱ्यांना सूचना देऊन झाल्यानंतर बरोबर 11 वाजता घनश्यामदासजी आपल्या खोलीत जायचे आणि श्रीमद भगवत गीता काढून त्यावर चिंतन करायचे. हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. भगवद्गीता चिंतनामधून त्यांनी जे काही विचार केला ते त्यांना सुचत गेले, त्यांनी लिहून काढले आणि हे सर्व विचार कृष्ण वंदे जगद्गुरुम अशा प्रकाराच्या पुस्तकात त्यांनी लिहिलेलं आहे. आज भारतीय विद्याभवन यांनी ते प्रकाशित पण केलेलं आहे. जरी घनश्यामदासजींच्या व्यवहारात काही आग्रह आपल्याला दिसत असतील तरीही ते सावध होते. नित्याच्या गीता चिंतनावेळी मात्र तो व्यवहार पूर्णपणे विसरून गीतेवर रोज तासभर चिंतन करायचे. त्यांचे चिंतन त्यांनी कधीही चुकवलेले नाही. तुम्हाला जर तो ग्रंथ मिळाला तर आपण तो अवश्य वाचावा. आयुष्यातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात आहे असं मलाही आता ठामपणे वाटतं. त्या दृष्टीने या ग्रंथाचा अभ्यास करणं, त्याच्यावर चिंतन करणं आणि हा आपला एक मार्गदर्शक दीपस्तंभ होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कमीत कमी दररोज श्रीमद भगवद्गीतेतील किमान 15वा अध्याय हा वाचला पाहिजे. त्याच्यामध्ये सहज संक्षिप्त रूपात जो काही गीतोपदेश दिलेला आहे ते आपल्या सर्वांसाठी विचारणीय आहे, चिंतन करण्यासारखं आहे आणि तशा आपल्या बुद्धीमध्ये त्याच्यात अनेक प्रकारचे प्रश्न जरी निर्माण झाले तरी त्याच्यातनं आपल्याला मार्ग मिळत राहतो अशा प्रकारची ती व्यवस्था आहे. भगवान श्रीकृष्णाच्या विचार पद्धतीने जर आपण पाहिलं, त्याचं अनुकरण केलं तर कोणतीच शारीरिक, मानसिक व वाचिक क्रिया न करता केवळ कर्मरहित अवस्थेमध्ये कोणत्याही सजीव प्राणी जसा एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही, त्याचप्रमाणे कोणतेच उद्दिष्ट अथवा प्रयोजन सिद्ध करण्याची इच्छा न करता केवळ निर्हित कर्म कोणत्याही बुद्धिमान व्यक्तीने करावा असं होत नाही. व्यावहारिक अर्थाने बुद्धिमाद्य असणारा व्यक्ती सुद्धा त्यावर वरवर विकृत दिसणाऱ्या क्रिया त्याच्या बुद्धीने तो करत असतो. सांगण्याचा तात्पर्य असा की आपल्याला जे काही आता गीतामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याच्यातलं खरा तात्पर्य असं आहे की गीतोपदेश करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने स्वविहित कर्माचे निष्काम निष्काम बुद्धीने जे विवेचन करण्याची आपल्याला सांगितलेले आहे किंवा अनेक लोक त्याच्यामध्ये सांगतात, हे जरी खरे असले तरी फलेच्छा टाकून विहित कर्म का करावे, त्यासाठी उद्देश किंवा उद्दिष्ट ही भगवान श्री कृष्णाने नक्की सांगितलेली आहे, कारण की त्याच्या सांगितल्याशिवाय ते राहतच नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की सर्वसामान्य पार्श्वभूमीवर आपल्याला निष्काम कर्माच्याही बरोबर आपल्याला कुठल्याही त्याच्यामध्ये फलाची इच्छा न ठेवता जर आपण काम करत राहिलो तर असे आपले काही विशेष कर्तृत्व आहे जे निष्काम बुद्धीने अर्थात फलाची इच्छा न करावीत असा निर्देश श्रीमद भगवद गीतेच्या निर्देशामध्ये दिलेला आहे. धर्मशास्त्रोपदिष्ट स्ववर्ण समोचित कर्म करणे हा जरी एक व्यक्तीचा धर्म असला तरी लिंग वय वर्ण आश्रम इत्यादी भेदांच्या पलीकडे जाऊन एक मानवी जीव म्हणून मानवी व्यक्तीचा विचार केल्यास त्याचा सर्वश्रेष्ठ स्वधर्म कोणता त्यावर सनातन धर्मीय धर्मशास्त्रकार दार्शनिक आणि संत या सर्वांनी अत्यंत स्पष्ट शब्दात प्रकाश टाकलेला आहे. भाषा आणि त्या दृष्टिकोनातील जर आपण बघितलं तर हा भेद बाजूला ठेवून आपण एक महासिद्धांत याचा विचार करून आपण या सर्व प्रकाराचे जे आपले कर्तव्य आहे आणि परमार्थ तत्वाचा हा भाग याची देही याची डोळा असा साक्षात्कार करून घेणे हे फार आपल्या सर्वांसाठी उपयुक्त ठरू शकतं. असल्या स्वाभाविक संबंध जो स्वाभाविकरित्या परमार्थ तत्वाशी जर आपण ओळखलो आणि त्याच्याशी नित्य प्रतिष्ठित करून घेतला तर हेच मानव मात्राचे सर्वोच्च उद्दिष्ट आहे अशा प्रकाराचा एक विशेष भाग देखील गीतेमध्ये सांगण्यात आलेला आहे. हे सर्वोच्च आध्यात्मिक उद्दिष्ट दृष्टीपथात आपणास प्रयास जीवनभर अवतरित करून आणि श्रद्धापूर्वक करीत राहणे हे प्रत्येक मानवाचे सर्वश्रेष्ठ कर्तव्य होय. सर्वात शेवटी मी असं म्हणेन, परमार्थ तत्वाशी जीवाचा असलेला सहज स्वाभाविक संबंध ओळखून कृतकृत्य होणे हेच मानवाचे एकमेव सर्वोच्च साध्य आहे. गीतेमध्ये ज्या काही बाबी आपण पाहिल्या, अनेक प्रकाराच्या बाबी ज्या 18 पूर्ण त्याच्या अध्यायामध्ये दिलेल्या आहे त्यामध्ये मी श्रेयस्कर हा कुठलाच भाग नाही आहे. तर व्यक्तीने आपण या सगळ्या जगामध्ये आज काय आहो, पुढे काय करणार आहो आणि आपल्याला काय करायची आहे याचा वारंवार विचार करण्याची आवश्यकता अशी इथे आपल्याला दिलेली दिसते. हे सगळं गीता व्यवस्थापन करण्याच्या मागचा उद्देश असा की आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टी समाजामध्ये दिसतील आणि त्याचा आपल्याला जर आपण परमार्थ तत्वाच्या अनुभूतीच्या दृष्टिकोनातनं विचार केला तर आपल्याला आता सगळ्यांना लक्षात आलं असेल की त्याच्यामध्ये खूप गुंतून जाऊन आणि लोकांची टीका टिप्पणी करून आपला अहंकार जपून काहीही मिळणार नाही. म्हणून समाजामध्ये केवळ आपण एकच विचार महत्वाचा आहे इतर नाही असं पण सोडून द्यायला पाहिजे. केवळ सनातन धर्मीय जनसमूहच नव्हे तर सनातन धर्माच्या बहिर्भूत असलेल्या जनसमूहातील विचारवंतांचीही श्रीमद भगवद गीतेवर लक्ष गेलेले आहे असा इतिहास आहे. सनातन धर्मीय जनसमूहाच्या परीघ ओलांडून जगातील अनेक विचारशील तत्वचिंतक ज्या अभ्यासाची श्रीमद भगवद गीता विषय असा बनवून घेतलेला आहे आणि त्यांनी स्वतः जर विचार केलेला आहे ही वस्तुस्थिती आहे. जीवन कशासाठी जगावे व का जगावे ह्या दोन प्रश्नांपासून आपण सुरुवात केली होती, म्हणजे अर्जुनाच्या माध्यमातून केलेली होती. हे दोन प्रश्न मानव मात्राच्या पुढे उपस्थित होणारे आहेत पण आपण त्याचा गंभीरतेने विचार केला पाहिजे. मी काही केलं म्हणजे मी मानव म्हणून माझी बुद्धी श्रेष्ठ असं होणार नाही. अनेक टप्प्यातनं अनेक उदाहरणाद्वारे असं सांगितलेलं आहे की या दोन प्रश्नांचा गांभीर्याने विचार करून भगवान श्री कृष्ण त्यांनी त्यांच्या सख्याला वीर श्रेष्ठ अर्जुनाला त्याच्यामध्ये संवादाच्या माध्यमातनं जे काही श्रीमद भगवत गीतेचा आकार आपल्या समोर सादर केला त्याला आज 5000 वर्षानंतर सुद्धा आपण वारंवार विचार करतो, त्याच्यावर त्याचा दृष्टिकोन आपल्या प्रत्येकाशी जोडण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला अनेक आचार्य सत्पुरुष विचारवंतांनी जी मते मांडलेली आहे त्याच्यामधनं आपण वारंवार त्याचा मंथन करतो आणि ही खरं गीतेच्या विचाराची त्याच्यामध्ये सतत चालणाऱ्या ज्या काही टिप्पण्या आहेत त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये सध्याच्या सगळ्या पिढीनी येणाऱ्या पिढ्यांनी याच्यावर वारंवार जीवनविषयक तत्वज्ञान नेमके काय आहे कोणते आहेत गीताकार भगवान श्रीकृष्णाला अभिप्रेत तरी काय आहे याचा शोध घेण्याची गरज आहे. आपल्या बुद्धीला जर एका या दिशेने वळवलं तर आपल्याला असं लक्षात येईल की वर्तमान काळात अभ्यासही श्रीमद भगवद्गीतेकडे भरपूर वळत आहे. या प्रश्नांच्या उत्तरांना आकार येत आहे आणि जीवनविषयक तत्वज्ञानाला समजून घेऊन विचारवंतांनी वैचारिक जर प्रयत्न केले तर हा प्रयत्नांचा एक आविष्कारच म्हटलं तरी चालेल. श्रीमद भगवद्गीतेवर अनेक भाष्यातून टीकातून अनेक प्रकारची निर्मिती झालेली आहे. ती सर्व आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकाराची दिशा देते. परंतु हा देखील प्रयत्न की आपल्याला जे काही करायचं आहे ते निष्काम कर्म तर आहेच पण त्याच्याबरोबर फळ हे विचार न करता म्हणजे आपल्याला काय मिळेल याचा विचार न करता आपण आपले दिलेले काम आपल्याला जे विहित काम आहे किंवा आपल्याला जे करण्याची अपेक्षा आहे आपल्याला ते करणं आवश्यकही आहे अशा बाबींचा आपण सतत विचार करून ते देवाला समर्पित करणे हेच खरे सम्यक उत्तर शोधण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे. हे सम्यक उत्तर श्रीमद भगवद्गीतेकडे आहे हे निश्चितच. आणि म्हणून त्याने अर्जुनांच्या माध्यमाने आपणच जरी अर्जुनासारखे आपण वीर त्या भूमिकेत नाही पण आपली प्रत्येकाची भूमिका जी आहे ती एक मनुष्य म्हणून तेवढीच महत्वाची आहे. आणि म्हणून प्रत्येक देशामध्ये काळामध्ये निरपेक्षरित्या आध्यात्मिक वैचारिक आपण याचा एक प्रवाह चालू ठेवला पाहिजे. याच्यावर जे काही चिंतन मनन आपण पुढे करणार आहोत त्याच्यावर या प्रत्येक टप्प्याचा एक एक भाग ऐकून आपण निश्चित त्याच्यातले प्रश्न पाठवावे आणि त्याचा आपण संवादाच्या रूपात पुढे एक विचार चालू ठेवूया. आपण सर्वांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात दिलेल्या सगळ्या विचारांना ऐकून घेतलं त्यामुळे मी प्रत्येकाचे शतशः आभारी आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं त्याबद्दल धन्यवाद.
2: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हंसी तरंग सुनिए.
4: अच्छा, तुम्हाला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
5: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

0: मंजू
1: कार्यक्रमात आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करत आहोत.
2: Hey, hey, hey, hey.

श्रोते हो, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सर्व श्रोत्यांना एक निवेदन, एक आवाहन। श्रोते हो, आजचा कार्यक्रम ऐकल्यानंतर तुम्हाला पुढच्या कार्यक्रमासाठी आम्हाला छान गमतीदार, मजेदार, लज्जतदार, विनोदी चुटकुले, विनोदी किस्से तुम्ही आम्हाला पाठवा, जेणेकरून पुढच्या कार्यक्रमात तुमच्या पत्रांवर आधारित हा विनोदी कार्यक्रम आम्ही तयार करू। फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे, एका पोस्ट कार्डवर तुमचा विनोद आपल्या नावासहित पत्त्यासहित आम्हाला जरूर जरूर पाठवा। पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता, कार्यक्रम हास्य तरंग, स्वर अनंत एफ एम रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम। मित्रांनो, पाठवाल ना पत्र? काय म्हणता, पत्ता पुन्हा एकदा सांगायचा? तर ठीक आहे, पत्ता परत सांगू पण कार्यक्रमाच्या शेवटी। आता मग तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहात ते कार्यक्रम लगेच सुरू करूया आपण। हा कार्यक्रम तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहित आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट अमोल देशमुख।

0: रेखे अब रेखे कुठी गेली लेकाची पोट्टी?
1: काय म्हणता?
0: पावणे पायाले येऊन राहिले तुले
1: मले?
0: नाही तर काय तुझ्या मायले पायाले येतील काय? वा रे वा पोरगी, चल कपडे घाल।
1: अव कपडे तर माझ्या अंगावर आहेत की?
0: अव भैयाने वानाची गाऊन वर पाहुणे पुढे जातीस काय? साळी गिळी नेस, कुठी गेली तुम्ही माय?
1: देवळात गेली।
0: जाय भलाव पटकन, घरी पाहुणे येऊन राहिले आणि हे दिवा घेऊन फिरते। वा रे वा बायको, हो बिल्ड्या कुठी गेलता?
1: मॅच पाहले
0: ससरीचा, दिवसभर क्रिकेटच पाहत राहायचं काय? मी काय सांगतो ते ऐकून घे। आपल्या घरी पाहुणे येऊन राहिले, पलाटात जाऊन मोठे बाले बोलाव, तिकडून येता येता शामरावले आवाज देजो, आणि हे बघ येता येता मोठेबाच्या घरच्या नव्या चादरा आणजो, आणि जाय पटकन लाईने। तू आपली बैठक झाडून घेजो, आणि ते झालं की दारपाशी रांगोळी काढजो।
1: बाबा आई आली।
0: कुठी गेली होती? भाकराली पाणी घेऊन? हा घरी पाहुणे येऊन राहिले आणि तू बसते हिंडत भवानी?
1: कोण्या गावाचे पाहुणे येऊन राहिले?
0: वांगर गावचे आताच येऊन राहिले ना, अकराच्या गाळीनं। पोरगा स्वतः येऊन राहिला।
1: पोरगा काय करते?
0: पोराच्या घरी हॉटेल हाय, फाट्यावर दोन मजली मकान हाय, चार पाच एकर जमीन हाय, निर्व्यसनी पोरगा हाय। सुपारीचं खांड पण खात नाही, जमलं तर आजच फायनल करून टाकू।
1: असे वक्तावर कुठे पाहुणे येत असतात काय? हो अगोदर काहून सांगितलं नाही त्यांनी आपल्याला?
0: आता फोन आला ना त्याचा, लवकर स्वयंपाकाला भीड, झांबड झांबड करू नको।
1: मी बरोबर करते, तुम्ही मंदा मंदा चक्र मारू नका, म्हणजे झालं बर। जा बैठकीत जा।
0: हो बघ्या अति एक पाट आणणा, पाय धुले, पाण्याची बकेट भरून ठेवजो, आणि साबण आण, साबणाचा कागद काळू नको, आपच लागलं तर काळतीन ते। चला रे बोरो बाहेर घ्या, पाहुणे आले पाहुणे आले पाहुणे आले आले काय? या या या या, नमस्कार। अरे अरे कुत्र्याला भिऊ नका, काही करत नाही, गरीब व्हायचे। या या या, आवा गादीवर बसा, या तडियावर कायले बसता ती। बापू पंखा लावजो, बाबू ए बाबू लावजो पंखा लावजो, पंख्याखाली तोंड इकडे कर, हे अस इकडे कर, इकडे नोर देवड अस। हे बरो आणि आणा पाणी चहा ना। हे मेसूरवाले पाहुणे कोण?
2: मी वयक करून देतो। हे पोराचे जवई,
0: नमस्ते नमस्कार नमस्कार। हे मावसे, राम राम राम राम। हे चुलते, राम राम। हे आबा, बुढ्याच्यानं जरासा उशीर झाला बर का? बुढा वक्ताला दाढी करायला गेला। काय हरकत नाही, काय हरकत नाही, तुम्ही घ्या चहा घ्या ना। मग नको, मग दूध घ्या बाळू, एक सिंगल दूध आणजो। अरे नरम सुपारीचं कुठं नाही आलं का रे? कुठ कुठे आहे? घेऊन ये घेऊन ये।
2: तुमच्या घरच्या म्हशीचं दूध आवडते रे?
0: घरचीच म्हैस हाय, आपल्याला म्हशीचा लय शोक। पहिली बकरी होत्या,
2: यंदा चिकल्या।
0: तेच म्हणतो, नाहीतर डेअरीच दूध लय पातळ असते बघा। त्याले काय चव असते हो? घ्या पान घ्या।
2: बोलवा पोरीले, उशीर कायले करता? बोलवा बोलवा,
0: काय हरकत नाही, काय हरकत नाही। ए बाई बेटा किती मा ये अस बस पाटावर, विचारा ना विचारा।
2: भाई काय नाव तु?
1: आपले नाव लेखा।
2: शिक्षण?
1: मॅट्रिक फेल।
2: जन्मतारीख?
1: 16090।
2: पोरगी जरा तोतली बोलते का?
0: हो लहानपणापासून सवय आहे तिले, साऱ्याच्या पायाला बाई लाग जाय घरा। मग कस काय राव, सांगा काय पसंती तुमची?
2: पोरगी तशी पसंत आहे पण
0: पण काय
2: जरा तो ती बोलते
0: मग
2: आम्हाले इचार करा लागीन। पोराच्या मामाले इचारा।
0: बोला मामा, काय इचारव नका,
2: आमचा पोरगाय जरा तोतळाच बोलते, बोलता खेपीची बोलते. काही लांबून लावू नका तुम्ही, आता घ्या उरकून, पण हुंड्याची सोय नाही आमची. हुंडा कोणाले पाहिजे हो, जोळ्याले जोळा झाला याच्यापेक्षा पाहिजे काय. आना कुकाची वाटी लावा टीरे सऱ्याला.

देखनी पोरगी तुमची रूपान देखनी हिऱ्याची हिरकणी जणू चंद्राची चांदणी वाटत असेल शोभावी राजाची राणी वाटत असेल शोभा

पोरगी तुमची नाजूक सुकुमार, पोरगी तुमची नाजूक सुकुमार, चालत जाता येता तिचे हाल होणार, सायकलवर बसवणं तिला नाही शोभणार, सायकलवर बसवणं तिला नाही शोभणार, आणि चार चौघात मामा तुमचीच आबरू

0: का हो आजबराव, कुठी गेले होते 2-3 दिवस?
1: गाई विचारू नका हो, पुरी आदल घडली।
0: कशी का हो?
1: त्या रोजी बोरगावले गेलो, भाचीची फायनल होती। अगोदर गावातून रिसोडाले गेलो आणि एसटीले जरासा टाइम होता, मी आता दळोक दाळी करून घ्यावं म्हणलं।
0: मग
1: बस स्टँड पाशी एका सलून मध्ये गेलो, दाळी केली। सलून वाला मले म्हणे की केसाले डाय करून घ्या।
0: हा बरोबर आहे, बैठकीत माणूस टिप दिसायला पाहिजे।
1: मग केसाईले हेअर डाय केला आणि तसाच पैसे देऊन सलूनच्या बाहेर आलो।
0: मग
1: जरा बाहेर आलो तसा पाण्याचा ठोक आला, केसाचा डाय ओलाच होता।
0: जस डोसक्यावर पाणी पडलं तसा डाय पुरा तोंडावर पसरला। तोंड काय भोर, कपडे काय भोर, दस्तीले तोंड पुसलं पुन्हा चेहरा काय भोर झाला, दस्ती काही कुट झाली। अरे बाप रे, लई बुरी गोड झाली हो।
1: मी वानेरा सारखा दिसो ना, माही मले शरम लागे।
0: मग अवनळावर तोंड धुतलं, पण ते कायच निघते,
1: पक्का रंग झाला, सोबत दुसरे कपडे नाहीत। त्याच कपड्यावर बस स्टँड वर आलो, बस स्टँड वरचे सारे लोक मले पाहून बुजाडत ना, लहान पोट्टे भेत, काहून की मी दिसोस तसा भूता सारखा।
0: मग
1: एसटीले जरासा टाइम होता म्हणून टॉयलेटला गेलो, याद भुल्ली लेडीज टॉयलेट मध्येच गेलो ना जी।
0: अरे वाय शिलका,
1: घाई घाई दुसलो, अंदर गेलो तर अंदर एक बाई मले पाहून भेली ना, माय तिनं काय हांबरडा फोडला, तोंड पाहून ती मले मोठमोठ्यानं ओरडू लागली ना।
0: मग
1: बाईचा कल्ला पाहून तिचा नवरा पयत आला आणि माणसं धावत आले, त्याहिले मी दिसलो। मग काय इच्छारू नाय, आचारू नाय, काहीच नाय, तिच्या नवऱ्यानं एकदम फायरिंग सुरू केली,
0: म्हणजे
1: रट्टे सुरू केले, लाथा बुक्या, ज्या कळावर पडलो त्या कळावर रट्टे। बाकीचे लोकही मारायला भिडले ना बाबू, मारणारे 4-5 आणि मी एकटा। त्याले वाटलं की हा दारूच पेला आणि बाईले काहीतरी बोलला, मी म्हणो म्या बाईले हातही लावला नाही, काही बोललो नाही हो, घाई घाई दिसलो, मले माफ करा हो, हात पाय जोडतो, तरी रट्टे चालूच।
0: मग
1: तिकडून एक पोलीसवाला आला, मले म्हणे
2: चाल ठाण्यात, तुले अंदरच करतो।
1: त्यानं गलपट पकडून दूर नेलं। म्या म्हणलं जाऊ द्या ना साहेब, माय चुकी झाली, पण तो काही ऐकेनात ना। शेवटी मी त्याले खिशातले पैसे दिले।
2: किती दिले?
1: खिशात 250 रुपये होते, सारेच दिले, 10 त्यानं सोडलं। मग मी पुरा पैदल झालो लेका, खिशात खळकू नाही, ओळखीचा कोणी नाही, जुलूम झाला।
0: मग
1: हा सारा मूड गेला, बोरगावले जायचं कॅन्सल केलं, म्हणलं आता चला घराकड, पण खिशात खडकू नाही। शेवटी बस स्टँड वर पैदल आलो आणि म्हणलं आता कुठं जाऊ, रेल्वे स्टेशन वर गेलो आणि म्हणलं आता रेल्वेत फुकट जाऊ। बसलो गाडीत,
0: कोण्या गाडीत?
1: बसलो बाबा अकोला हिंगोली गाडीत। मले पाटलू स्टेशन वर जायचं होतं ना, संडासापाशी एका कोपऱ्यात मान खाली घालून बसलो, गाडी सुरू झाली। तसा गाडी तिकीट चेकर आला ना,
0: मग
1: म्या म्हणलं साहेब अशी कशी कंडिशन आली, माझ्याजवळ तिकीट नाही। त्याले हात पाय जोडले, पण त्यो कायला ऐकते, तो तर म्हणे तुले अंदरच करतो।
0: मग
1: माहे 7 गेले आणि 5 राहिले, म्हंटल आता ह्या घालते मले बिनभाड्याच्या खोलीत। चोरासारखा बसलो ना बाप्पा, पण पुढे गेल्यावर गाडी मधातच थांबली,
0: होऊन
1: रोडचं काम सुरू होत, तशी गाडी थांबली, तशी म्या डब्यातून खाली उडी मारली आणि पळत निघालो। 12 कोस पैदल चालून रात्री 2 घरी आलो, दार वाजवलं, बायकोन जस दार उघडलं तशी मले पाहून भेली ना ती, मी तिले भूतच दिसलो। तिची दात खीज बसली ना बाप्पा, रात भर तिले सूद नव्हती आणि तिले सूद आल्यावर मी बिमार पडलो। आता मी या गोष्टीची शपथ घेतली,
0: कोणत्या रे
1: डोसक्याले टक्कल पडलं तरी चालेल, पण आयुष्यात कधी केसाले मी डाय करणार नाही बाबा।

0: झोल खाऊ नका। काल टीव्हीवर अमेरिकेतल्या शेतकऱ्याची मुलाखत दाखवली। कशी? अमेरिकेतला शेतकरी आपल्यासारखा बांडसावर राहत नाही, कोट पॅन्ट घालते, चिकन चोळ्या राहते, इंग्लिश बोलते, त्याले पाहिल्यावर तो कोण्याच्या अँगलने शेतकरी वाटत नाही बाप्पा। अरे किती एकर शेत व्हायते रे तो? 1000 एकर। तिकडे आपल्यासारखे 4-2 एकर वाले बुडीत कास्तकार नाहीत। एका जवळ 1000-1000 एकर जमीन हाय। 1000 एकराले किती बैल लागत असतील बाप्पा? अरे तिकडे बैलाचा कुटाणाच नाही, सार काम मशीन करते। मशीनच फिरते, मशीनच सोंगते, मशीनच कापूस येते, आणि फवारा इवायनातून होते।
1: बापरे, इवायनातून फवारा?
0: तिकडे प्रत्येक शेतकऱ्याजवळ हेलिकॉप्टर आहे। तिकडे आपल्यासारखा निंद्याचा बाजार भरत नाही। मजुरायच्या इकडे चक्रा मारा लागत नाही, उन्हाऱ्याले मस्का मारा लागत नाही। एकच मशीन 100 माणसाचं काम करती। एवढं काम एकटा माणूस कसा करत असीन? तो काय आपल्यासारखा कुपाले फास्ट ठोकत नाही बसत? मग कॉम्प्युटर वर स्टडीमेंट काढते, त्याच्या सोबत त्याची बायको दाखवली। कशी होती रे? एकदम हिरोईनच होती बाप्पा। आपल्याकडची वावरात जाणारी बाई तो 40 किलोच्या वर येचित नसते। तिच्या लुगड्याले दांड मारायला लागते। 125 रुपयाच्या साळीले पिको फल नसते, केसाले तेल नसते। एकादशा धरू धरू ती अगदीच थकेल दिसते। पण अमेरिकेच्या शेतकऱ्याची बायको एकदम खतरा। माणूस जराभर फायतच राहते। ते चिकन खाते, पांढरी बक राहते बोगळ्यासारखीच। अन धंदा काय करते ती? ते काय युवा घेऊन वावरात जाते काय? नाही, ती खंदाळी करून कापूस येतच नाही। मग मेकअप करून कॅम्प पुटळपुळे बसते। तिले टीव्हीवर सार वावर दिसते। माल किती झाला, किती इकला, असा सारा पैशाचा हिशेब ठेवते। अण्णा, त्याचा एवढा मोठा माल कोण घेत असिलो? अरे त्याच्याजवळ दाल मिल, ऑइल मिल, जिनिंग असते, एकटाच सार करते। तिकडे मंदातले दलाल नसते, सरकार त्याच्या माल जाण्यावर विकत घेते।
1: काका, एवढे एकटा कसा करीत असेल व तो?
2: अरे बबनिया, मी काय खोटा बोलीन काय रे? खुद्द सांगे ना, टीव्हीवर त्याचं वावर दाखवलं, हेलिकॉप्टर मिल दाखवले। म्या म्हणलं तू आपल्यासारखा बंडी घे नेसून का वावरात जात असिन का? अरे बंडीची गोष्टच नाही तिकडं। डवरे, वखर, दुंडे, तुंडे, कनोळी, मुसके कोणाच्या घरी दिसत नाही।
0: आव काका, कसं घर आहे त्याच?
2: शाही घर आहे। आपल्या घरात एका खोपऱ्यात कापूस, इकडून पोते, तिकडून कुटार, वरती ढोर, सप्रीत बकऱ्या, आणि त्याच तसं नाही। त्याच्या घरात दुकानासारख्या अशा बाटल्या दिसतेत। तो वावरात द्राक्ष काढून बियर तयार करते। त्याच्या घरात टीव्हीचे कॅमेरे दिसते। तो आपल्यासारखा रोजच्या रोज वावरात वानेरा हाकलत नाही।
0: मग
2: अरे किती वेळ सांगू बाबा, वावरातले पीक त्याले कॅम्प्युलेटर वर दिसते ना। गाई म्हशीचा कुटाणा कोण करते?
0: अरे ती त्याची बायको करते।
3: म्हणजे काय, म्हशी धुते का काय?
2: अरे नाही रे गण्या, अरे म्हैसही मशीनच धुते। ते फक्त ध्यान ठेवते, तिले आपल्यासारखे सळा सळून कला लागत नाही, मातेरे धुवा लागत नाही। ते जीन पॅन्ट घालून मशीन चालवते। दिवसातून 18 घंटे काम करते। 18
1: कमाल झाली राजा।
2: अरे तिकडे आपल्यासारख्या बुडीत बँका नाहीत। बँक बगरवाजी पैसा देते, बगरवाजी। सबसिडीवर मशीन देते म्हणून तिकडे कोणी मरत नाही।
1: गोट खरी आहे
2: तो हेच तर सांगे। मी एकटा असून 1000 एकर व्हायतो। वरतून 17 धंदे करतो, रात दिस मेहनत करतो, आणि तुम्ही 2-4 एकर व्हायता तरी बी आत्महत्या करता? तो बायाली म्हणे जिजाबाई व्हा, घरच्या माणसायले ढिवसा द्या। माणसायले म्हणे दुसरा जन्म नाही, ह्या जन्मात चांगलं जगून घ्या. लेकराईचे वाक्य करू नका. तो म्हणे सुग्रणीले हात नसते तरी ते नाजूक खोपा तयार करते. तुम्हाला देवानं दोन हात दिले, विचार कराले डोकं दिलं तरी खाय खाता दिमाग चालवा. माणसाचा दिमाग हाच त्याचा पैसा आहे. झोल खाऊ नका गळे हो, जे होईल ते पाहून घेऊ.
4: नाच करायचा.

0: तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख आणि सविता भरत जाधव. मित्रांनो, आपल्याला आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही तुम्हाला पत्र पाठवण्यासाठी पत्ता सांगणार आहोत. तर पत्ता याप्रमाणे, पेन आणि वही सोबत ठेवा पत्ता लिहून घ्यायला. पत्ता असा आहे, कार्यक्रम हास्य तरंग, स्वरानंद FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणे सुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा. पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे, आज याच ठिकाणी थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सर्व श्रोत्यांना AR परवेजचा प्यार भरा नमस्कार.
1: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
2: आता तू मला एकच सांगतो, स्वरानंद केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग, हास्य तरंग, स्वरानंद केंद्रावर हास्य तरंग.
4: आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM. मी आरजे शुभांगी आजच्या या खास कार्यक्रमात विनोबा म्हणे या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. श्रोते हो, जसं की आपल्याला माहितीच आहे, ओपन लिंक फाउंडेशन आणि संजय दालमिया सर यांच्या अथक प्रयत्नातून सुरू झालेलं विनोबा ऍप हे सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसाठी अतिशय सहाय्यभूत असं ठरतंय. त्यांचं योगदान या ऍपमध्ये दिसतच आहे आणि विविध त्यांच्या ऍक्टिव्हिटीज असतात, इनोव्हेशन्स असतात, ते शिक्षक याद्वारे त्याचं प्रेझेंटेशन करत आहे आणि विनोबा ऍपतर्फे या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना एकत्र आणण्याचं काम केलं जात आहे. आणि तसंच जे शिक्षक चांगल्या पोस्ट नेहमी टाकत असतात त्यांना पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड दिला जात असतो आणि ज्या शिक्षकांना हा रिवॉर्ड मिळतो त्या सर्व शिक्षकांना आपण आपल्या रेडिओ मन भावनाच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो आणि जाणून घेत असतो त्या शिक्षकांचा प्रवास, त्यांनी केलेलं कार्य, त्यांचे उपक्रम. तर आज सुद्धा आपल्यासोबत आहेत सौ अश्विनी ज्ञानदेव कांबळे, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा देऊळगाव गुजरी तालुका जामनेर येथून या शिक्षिका आलेल्या आहेत. अतिशय उपक्रमशील त्यांचं कार्य आहे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची शाळा आणि त्या स्वतः खूप सारे अथक प्रयत्न करत असतात. तेव्हा आपण जाणून घेऊया त्यांच्या या कार्याबद्दल. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम मला सांगा ना, तुम्हाला हा रिवॉर्ड जो मिळालेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. कितीदा तुम्हाला रिवॉर्ड मिळालाय?
1: प्रथमतः तुम्ही अभिनंदन केल्याबद्दल धन्यवाद मॅडम. 2024 मध्ये मला जिल्हास्तरावरील एक पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर 2025 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये मला जिल्हास्तरावरचा पुरस्कार मिळालेला आहे मॅडम.
0: बरं, आणि तुमची सेवा किती वर्षांची आहे आता सध्या?
1: म्हणजे जिल्हा परिषद शाळेत जॉईन होऊन मला खूप कमी कालावधी झालेला आहे, केवळ 1.5 वर्षाची सेवा आहे माझी. मी सध्या शिक्षण सेवक या पदावर कार्यरत आहे.
0: अच्छा अच्छा. आणि कुठल्या वर्ग आहे तुमच्याकडे?
1: माझ्याकडे मागच्या वर्षी 1वीचा वर्ग होता, नॅचरल ग्रोथ पद्धतीने तो पुन्हा 2रीच्या स्वरूपात आता सध्या माझ्याकडे 2रीचा वर्ग आहे.
0: मॅडम कसं वाटतं लहान मुलांसोबत एंगेज व्हायला, त्यांना शिकवायला?
1: चांगला अनुभव मला मिळत आहे. सर्वप्रथम या लहान मुलांसोबत आपण लहान मूल होऊन त्यांच्या जागी आपली भूमिका ठेवूनच कार्य करणं गरजेचं असतं. अशा वेळेस त्या मुलांमध्ये मिसळून त्यांच्या भावना जाणून आणि त्यांना शाळेची ओढ लावण्यासाठी आपले कार्य असणं आवश्यक आहे.
0: बरोबर, खरंय. विनोबा ऍप ज्यावेळी तुम्हाला समजलं की आता हे ऍप आपल्याला हँडल करायचं आहे किंवा आपल्याला त्याच्यात काहीतरी नवनवीन टाकायचं, तर त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं सुरुवातीला?
1: सुरुवातीला जवळपास जुलै महिन्यामध्ये, जुलै 2024 ला आमच्या केंद्र स्तरावर एक प्रशिक्षण घेण्यात आलं होतं आणि त्या प्रशिक्षणाअंतर्गत आमच्या केंद्र प्रमुख श्री जाधव सर यांनी आम्हाला याविषयी माहिती दिलेली होती. तेव्हा याच्यामध्ये खूप ऍक्टिव्हिटी आपल्याला करण्यासारख्या आहेत ही बाब त्यांनी आम्हाला समजावून सांगण्यात आली होती. पण त्याचा वापर ज्यावेळेस आम्ही सुरू केला तर एक अतिशय चांगला अनुभव आम्हाला या ऍपच्या माध्यमातून अनुभवायला मिळाला.
0: कसं कार्य असतं ऍपचं, थोडक्यात सांगाल
1: का? या ऍपच्या माध्यमातून वर्गामध्ये ज्या ऍक्टिव्हिटी आपण घेतो विद्यार्थ्यांसाठी, त्या ऍक्टिव्हिटी आपल्याला पोस्ट करायच्या असतात, व्हिडिओद्वारे त्याची रेकॉर्डिंग करून ते अपलोड करायचे असतात. आता याच्या मागे प्रामुख्याने 4-5 बाबी आहेत ज्या विशेष उल्लेखनीय आहेत. त्यामध्ये पहिली जी बाब आहे ती आहे टीचर्स ऍक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये टीचर्स विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या प्रकारचे उपक्रम घेतात ते उपक्रम या ठिकाणी पोस्ट केल्या जातात. त्याचबरोबर दुसरी जी बाब आहे ती आहे टीचर्स स्टोरी. त्याच्यामध्ये टीचर्सला जे अनुभव येतात, त्याच्या विविध शिकवण्याच्या ज्या शैली आहेत, अध्यापन पद्धती आहेत, त्याचा वापर त्यांनी कसा करावा किंवा कसा करतो आहे विद्यार्थ्यांसाठी याची माहिती देण्यात येते. त्याचबरोबर काही प्रेरणादायी विद्यार्थी जर त्याच्या वर्गामध्ये असतील तर त्यांचीही दखल घेऊन त्यासंबंधित माहिती अपलोड केली जाते. त्याचबरोबर महावाचन हा एक उपक्रम आहे ज्यामध्ये आपण पाहतो आहेत की मागच्या काही कालावधीमध्ये 8वी 9वीच्या मुलांना देखील लिहिता वाचता येत नाही अशी शोकांतिका आपण शिक्षण क्षेत्रामध्ये पाहिलेली आहे. तर त्या अनुषंगाने बालवयापासूनच मुलांचे वाचन कौशल्य वाढवण्याच्या दृष्टीने विनोबा ऍप प्रयत्नशील आहे आणि त्याच्यामध्ये महावाचन हा एक उपक्रम आहे ज्या अनुषंगाने मुलांच्या वाचनाची प्रॅक्टिस घेतली जाते आणि त्याचे व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड केले जातात. आणि त्याचबरोबर एनईपी 2020 अनुषंगाने सर्व ठिकाणी आपण इयत्ता पहिलीपासून इंग्रजी विषयाचं अध्यापन सुरू करतो आहेत आणि संपूर्ण जो भाग आहे तो सीबीएसई मंडळाप्रमाणे आपण कार्यप्रेरण आहोत. तर त्या अनुषंगाने स्पेलिंग बी या नावाचा जो उपक्रम आहे त्या ठिकाणी इंग्रजी शब्दार्थ, इंग्रजी निबंध, इंग्रजी सेंटेन्स रीडिंग अशा स्वरूपाचे व्हिडिओ आपण स्पेलिंग बी या उपक्रमांतर्गत आपण अपलोड करू शकतो.
0: अरे वा छानच, म्हणजे विद्यार्थ्यांना एक नवीन मोटिवेशन मिळत असतं या अनुषंगाने.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: विद्यार्थी रिस्पॉन्स कसा देतात या सगळ्या गोष्टीला?
1: सुरुवातीला आम्हाला हे ऍप समजून घेणं, ते अपलोड करणं, व्हिडिओ कसे प्रिपेअर करायचे, त्याला स्ट्रक्चराइज कसं करायचं, एडिटिंग कसं करायचं, ह्या बाबी आमच्यासाठी नवीन होत्या. अशा परिस्थितीमध्ये आमचे जे केंद्रप्रमुख आहेत ते खूप तंत्रस्नेही आहेत आणि त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो आणि मग विद्यार्थ्यांची अशी प्रतिक्रिया येऊ लागली की सुरुवातीला ते कॅमेरा कॉन्शियसनेस जो असतो तो अनुभवायला भेटला.
0: हा,
1: आणि इयत्ता पहिली दुसरीच्या मुलांना तितकंसं आपण ओरडून वगैरे नाही सांगू शकत. तर अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीला थोडासा तो कॉन्शियसनेस होता, पण पुढे पुढे विद्यार्थ्यांना यामध्ये खूप आनंद येऊ लागला आणि विद्यार्थी स्वतःच आता असे बोलत आहेत की मॅडम आज कुठली ऍक्टिव्हिटी करायची, आज कुठल्या संदर्भाने आपल्याला व्हिडिओ तयार करायचा आहे.
0: पालकांचा सहभाग कसा असतो या बाबतीत?
1: आता यामध्ये आणखी एक नाविन्यपूर्ण बाब अशी आहे की पालकांचा सहभाग सुद्धा आपल्याला घेता येतो. बरेच पालक जे आहेत त्यांनी आपल्या मोबाईलवर हे ऍप डाउनलोड करून घेतलेलं आहे आणि ते देखील शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी संयुक्तिकरित्या केलेल्या व्हिडिओला प्रतिसाद देतात आणि त्यामध्ये सुधारणात्मक कमेंट्स देखील ते शेअर करतात आमच्यासोबत आणि त्यामुळे उपक्रम सुधारण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण गोष्टी पुढे चालून करण्यासाठी आम्हाला हातभारच लागतो आहे.
0: खरं म्हणजे आपला पाल्य जो आहे तो शाळेमध्ये जाऊन काहीतरी इनोव्हेटिव्ह करतोय आणि त्याला ते सगळ्या ऍक्टिव्हिटी त्यांना घरबसल्या बघायला मिळणं हे खरंच कौतुकास्पद त्यांच्यासाठी सुद्धा आहे आणि खरंच विनोबा ऍपचं हे जे कार्य चाललेलं आहे ते खूपच प्रशंसनीय असं आहे, उल्लेखनीय आहे. तर मॅडम सांगा ना, तुमच्या शाळेत आता पटसंख्या किती आहे?
1: आमच्या शाळेची म्हणजे नॅचरल ग्रोथ इतकी चांगली आहे मॅडम की संपूर्ण केंद्रामध्ये मोठी शाळा म्हणून आमच्या शाळेचं नाव लौकिक आहे आणि मागच्या वर्षी आमच्याकडे 63 विद्यार्थ्यांची पहिलीला ऍडमिशन झाली. नवप्रवेशित विद्यार्थी 63 होते. आता यावर्षी ती पटसंख्या कायम ठेवण्यामध्ये आमच्या शाळेचा खूप मोठा हातभार आहे आणि ऍज इट इज त्या वर्गाची पटसंख्या तितकीच आहे मॅडम. मग ही वाखाणण्याजोगी गोष्ट आमच्या शाळेच्या दृष्टीने आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठा हातभार संपूर्ण विनोबा टीमच्या माध्यमातून आम्ही देऊ शकतो.
0: बरं, वर्गामध्ये कुठले कुठले उपक्रम तुम्ही घेत असता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी?
1: विषयांच्या अनुषंगाने आम्ही मराठी विषयासाठी वाचन कौशल्य जे आम्हाला SCERT कडून शैक्षणिक साहित्य मिळतं त्याचा देखील वापर आम्ही उपक्रमांसाठी करतो आहे. गणित विषयाच्या संदर्भाने सांगायचंच गेलं तर गणित विषयाची एक पेटी आम्हाला देण्यात आलेली आहे, त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं साहित्य आहे. त्या साहित्याचा वापर करून आम्ही विद्यार्थ्यांना अध्यापन करत असतो आणि ते संपूर्ण शैक्षणिक साहित्य वापरल्यामुळे मुलांना त्या कन्सेप्ट इतक्या इझिली समजतात आणि कंटिन्युअस ऍक्टिव्ह राहतात. म्हणजे जे फक्त पुस्तकी ज्ञान यापेक्षा व्यावहारिक अनुभव घेत घेत ते शिकत आहेत, त्यामुळे कृतीतून शिक्षण ही जी कन्सेप्ट आहे ती आम्हाला इम्प्लिमेंट करण्यासाठी खूप मदत होते आहे.
0: आणि बरेच शिक्षक या ऍपवर अपलोड करत असतात आपापले व्हिडिओ, तर असं कधी झालंय की मला त्यांचा व्हिडिओ बघितला आणि तो मला माझ्या वर्गात करावा असं वाटला, असं कधी होतं का?
1: हो, निश्चितच मॅडम. आम्ही संपूर्ण विनोबा टीमच्या मध्ये जेही व्हिडिओ अपलोड होतात ते आम्ही पाहत असतो की या शिक्षकांनी कुठली नाविन्यपूर्ण कृती त्यांच्या वर्गामध्ये केलेली आहे आणि ती कृती पाहून तशा स्वरूपाची कृती आपल्या वर्गासाठी जर उपयोगीत आणता येत असेल तर आम्ही निश्चितच तशा कृती करतो आहेत. आणि एक मोटिवेशनल गोष्ट होते आहे, आता आम्ही नवनियुक्त शिक्षिका आहे मी, तर अनुभवी शिक्षकांकडे अनेक अशा कन्सेप्ट आहेत आणि ते इतक्या इनोव्हेटिव्ह पद्धतीने देखील शिकवतात, तर त्या गोष्टींचा वापर आम्ही आमच्या अध्यापन पद्धतीमध्ये करतो.
0: अरे वा, खूप छान. म्हणजे शेअरिंगचा खूप मोठा फायदा हा होतोय की एकमेकांच्या देवाणघेवाणीमुळे आपण नवीन काही आपल्या विद्यार्थ्यांसाठी इनोव्हेटिव्ह नक्कीच देऊ शकतो. शाळा बाह्य मुलं जे असतात त्यांना शाळेत आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता?
1: त्याचं स्वरूप असं आहे मॅडम की शाळाबाह्य जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही सर्वप्रथम आपली ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट होण्याच्या आधीच सर्वेक्षण केलेलं असतं. म्हणजे साधारण ही प्रोसेस आमची एप्रिल महिन्यापासूनच आम्ही नवीन शैक्षणिक वर्षासाठी सुरू करतो. त्या दरम्यान सर्वेक्षण असेल, पालक भेटी आहे आणि त्याचबरोबर जी आमची शालेय व्यवस्थापन समिती आहे समितीमधील सदस्यांशी संपर्क करतो. अशा या सगळ्या बाबी ज्या इंटरलिंक आहेत त्यांचा उपयोग करून आम्ही शाळाबाह्य मुलांना शाळेमध्ये आणण्यासाठी कार्यप्रेरण आहेत.
0: मला असं वाटतं की शहरी भागात तर पालक खूप जागृत असतात शिक्षणाविषयी, पण ग्रामीण भागात बऱ्याचदा ही उदासीनता आढळते की नाही पाठवायचं आम्हाला शाळेत, घरकाम महत्वाचं आहे, उद्योग महत्वाचा आहे. तर त्यावेळी तुम्ही मुलांना शाळेत आणण्यासाठी काय काय करू शकता शिक्षक म्हणून?
1: आता मी ज्या भागात काम करते, माझी शाळा देऊळगाव गुजरी या गावामध्ये आहे. अतिशय बिकट आर्थिक परिस्थिती असणारे पालक आमच्या वर्गामध्ये आहेत त्यांचे विद्यार्थी. तर त्यांची स्थिती अशी आहे की मॅडम कामासाठी त्यांना इतर जिल्ह्यांमध्ये जावं लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये ती मुलं आपली इथेच सोडून जातात, म्हणजे गावी सोडून जातात. मग त्यांचं पालकत्व त्यांच्या आजी आजोबांकडे असतं. तर अशा वेळेस या पालकांना आम्ही सातत्याने सांगत असतो की तुम्ही तुमची मुलं इथंच ठेवून जा आणि जर कुठल्याही पद्धतीची त्यांना काही गरज भासेल तर तुमच्या जागी आम्ही आहोत. आणि मुलांमध्ये

0: पण समिती मुख्याध्यापक आणि आम्हा शिक्षकांच्या माध्यमातून पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे.
1: छानच, म्हणजे शाळा म्हणजे मुलांचं दुसरं घर असं आपण म्हणू शकतो. तर त्या योगे मुलं तुम्हाला अटॅच होतात आणि त्यांना नक्कीच आपलं घर हे वाटावं म्हणून तुमचे प्रयत्न असतात, ते खूपच छान आहे. पण मला सांगा ना मॅडम, पूर्वीची जी शिक्षण पद्धती होती खडू आणि फळा, या व्यतिरिक्त आता काय नवीन क्रिएटिव्ह परिवर्तन झालेलं आहे असं तुम्हाला वाटतं?
0: आता मी ही जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी आहे. माझं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे. तर बेसिकली तेव्हा संगणकाची ओळख आम्हाला नव्हती आणि आम्ही आता संगणकाची ओळखही मुलांना करून देतो आहे. त्याचबरोबर जी अनेक प्रसार माध्यमे आहेत त्यांच्याशी आम्ही त्यांचा परिचय करून दिलेला आहे. त्याचबरोबर AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्ही आमचे व्हिडिओ वगैरे एडिट करतो आहेत. तर त्याचा देखील वापर आम्ही शैक्षणिक साहित्य म्हणून करतो आहे. आता आपण पाहतो आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये संपूर्ण जिल्हा परिषद शाळांना असे इक्विपमेंट प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये टॅब असेल, संगणक असेल, OHP ओव्हरहेड प्रोजेक्टर असेल, अशा अनेक बाबी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. त्याचा सातत्याने आम्ही वापर आमच्या अध्यापनामध्ये करतो आणि व्हिज्युअलाइज होत असलेल्या गोष्टीमधून 80% ज्ञान प्राप्त होतं. तर त्यामुळे विद्यार्थी आपलं अवधान जे आहेत ते त्या कंटेंटकडे 100% देण्याचा प्रयत्न करतात. आणि आजकाल आपण पाहतो की संपूर्ण व्हिडिओ वगैरे जे आहेत ते रंगीत आणि ॲनिमेटेड आहेत आणि ते विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार तयार केलेले आहेत. त्याचबरोबर त्यांना अटॅच म्युझिकही असं आहे की आपण कितीही नाही म्हटलं तरी आपलं अवधान तिकडे जातच. तर या सगळ्या बाबी आपण संगणकाच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर आमच्या शाळेसाठी डिजिटल बोर्ड देखील अवेलेबल आहे. तर डिजिटल बोर्डच्या माध्यमातून देखील आम्ही
1: खूप त्यांना व्हिडिओ
0: दाखवतो, ग्राफ्स शिकवतो, शेप्स वगैरे ड्रॉइंग करण्यासाठी पण ते एक आमच्यासाठी एक बेस्ट टूल निर्माण झालेलं आहे.
1: भाषा विकासासाठी नेमकं काय प्रयत्न असतात?
0: भाषा विकासासाठी
1: वाचन, बऱ्याचदा मुलांना असं होतं की अक्षर ओळख नसते किंवा खडूचाच असतो, किंवा त्या व्यतिरिक्त काय नवीन तुम्हाला सांगता येतं?
0: आता भाषा विकासाच्या बाबतीमध्ये मराठी माध्यमाची शाळा आहे, त्या अनुषंगाने आम्हाला ज्या परिचित गोष्टी आहेत त्याचा उपयोग आम्ही आता जसा तुम्ही म्हटलं ख खडूचा, तसा आम्ही ख खटाऱ्याचाही शिकवतो आणि ख खलबत्त्याचाही शिकवतो. म्हणजे आपल्या दैनंदिन परिचित ज्या वस्तू आहेत त्यांचा संबंध आम्ही वर्णमालेशी जोडतो आणि त्याचबरोबर त्यांचं वाचन जे आहे वैयक्तिकरित्या आम्ही विद्यार्थ्यांचं वाचन घेतो. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कुठले कमकुवत दुवे आहेत ते सुद्धा दूर करून आम्ही त्याला वाचनामध्ये प्रगत करण्याचा प्रयत्न करत असतो.
1: छानच.
2: ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आणि मग या पुढचे प्रोजेक्ट तुमचे काय आहे अजून नवीन शाळा विकासासाठी?
0: 2024 मी एक नवोपक्रम सादर केलेला होता, करूया मैत्री गणिताशी. म्हणजे आमच्याकडे सेमी इंग्रजी माध्यमाचा आम्ही वर्ग ठेवलेला होता, कारण नवीन जे शैक्षणिक धोरण होतं त्याच्यानुसार येत्या कालावधी म्हणजे 2025-26 हे शैक्षणिक सत्र CBSE मंडळाप्रमाणे आपण करणार होतो सर्व मराठी माध्यमाच्या शाळांना देखील. त्यामुळं त्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही आमच्या वर्गासाठी केंद्रप्रमुखांच्या मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण वर्ग हा सेमी इंग्रजी माध्यमाचा ठेवला होता आणि त्यामुळे गणित विषयामध्ये संपूर्ण आता 1, 2, 3, 4 हे कुठल्याही विद्यार्थ्यांना म्हणजे घरीच कुटुंबात आई किंवा वडील शिकवतात, पण तीच कन्सेप्ट ग्रामीण स्तरावर ज्यावेळेस आपण विचारात घेतो 1, 2 किंवा 1, 2 चे स्पेलिंग्स मुलांना ज्ञात नसतात, त्यामुळे तो एक टफ टास्क होता माझ्यासाठी. त्यामुळे 2024 मी हा नवोपक्रम राबवला आणि त्याचं यश माझ्या वाट्याला असं आलं की मुलांना इंग्रजी जे अंक आहेत ते इझिली परिचित झाले. मी गणितीय खेळ घेतले, त्याच्यामुळं गणित विषयाची जी भीती होती त्यांची त्या वर्गापुरती ती कमी झाली आणि ॲक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग केल्यामुळं मुलांचा सहभाग प्रत्येक गणित सोडवण्यामध्ये मला उत्तम दर्जाचा लाभला. आणि आता यावर्षी इयत्ता दुसरीची मुलं 1 to 100 पर्यंतची कम्प्लीट स्पेलिंग अस्खलितपणे सांगतात मॅडम.
1: छानच.
2: तुम्ही ट्यून

0: रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग.
1: म्हणजे मुलांना जर आपण प्रॅक्टिकली शिकवलं तर ते लवकर शिकतात आणि ते कायमचं त्यांच्या लक्षातही राहतं. जसं आपण एखादं उदाहरण घेऊ, सायकल कशी चालवावी हे वाचून सांगण्यापेक्षा आपण जर प्रॅक्टिकली त्यांना सायकल शिकवली तर ते आयुष्यभर त्यांच्या लक्षात असतं. तसंच हे काहीसं तुमचं कार्य आहे. आणि मग विद्यार्थी, पालक यांचा सहभाग, संस्था काय करते यासाठी तुमची?
2: आता आमच्या शाळेची जर बाब सांगायची झाली तर पालकांचा संबंध संपर्क इतका आहे की गाव म्हणलं की एक छोटी प्लेस झाली. आणि त्या अनुषंगाने प्रत्येकच पालक हा शिक्षकांना ओळखतो. आणि माझं असं आहे की मी त्याच गावामध्ये राहते आहे आणि त्यामुळे तर ते संबंध अधिक दृढ होण्यासाठी मदतच झालेली आहे. तर पालकांच्या वेळोवेळी भेटी होतात. माता पालक संघाच्या आम्ही बैठकी घेतो, त्याचबरोबर पालक सभा आम्ही आयोजित करतो. विद्यार्थ्यांची त्यामध्ये गुणवत्ता, त्याचबरोबर काही कमकुवत दुवे असतील त्यांच्या उपस्थितीचं प्रमाण या संदर्भाने पालकांशी चर्चा करतो. त्यामुळे पालकांचा सहभाग आमच्या शाळेसाठी खूप चांगला आहे. आणि शाळा स्तरावर जर विचार करायचा झाला तर शाळेच्या माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही पालकांच्या म्हणजे संयुक्तिक सहभागाने आम्ही त्याची अंमलबजावणी करतो. जसं आम्ही वयोवृद्ध पालक जे असतात त्यांच्यासाठी आम्ही म्हणजे ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला होता आमच्या केंद्रामध्ये. तो दिवस इतक्या आनंदाने साजरा केला की त्याचे कौतुक तालुका स्तरावरून बीओ साहेबांनी देखील केलं.
1: वा, छानच.
0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग.
1: मला सांगा ना, तुमचा छोटासा प्रवास आहे या क्षेत्रातला, तरी सुद्धा असा काही अविस्मरणीय क्षण होता का तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासात कि तो लक्षात राहून गेला?
2: हो मॅडम, ज्यावेळेस माझी जॉईनिंग झाली 11 मार्च 2024 रोजी, 10 मार्च 2024 ला आम्हाला जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत अपॉइंटमेंट लेटर देण्यात आले. पण त्यावेळेस प्रोग्रामचं शेड्यूल थोडंसं लेट झालं आणि प्रातिनिधिक स्वरूपाने 16 शिक्षकांना ते अपॉइंटमेंट लेटर गिरीश महाजन साहेब आणि आपले कलेक्टर आयुष प्रसाद साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आरुष प्रसाद साहेब यांच्या थ्रू देण्यात आले. पण ती संधी आम्हाला प्राप्त नाही झाली, कारण मग ती कुठेतरी आम्हाला खंत होती 2024 मध्ये की आम्ही सगळे तर विथ फॅमिली अपॉइंटमेंट लेटर घेण्यासाठी आलो पण आम्ही तिथपर्यंत पोहोचू नाही शकलो. मग त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये लगेचच विनोवा ॲपच्या संदर्भाने प्रशिक्षण झालं आणि त्या दरम्यान विनोबा टीमनं आम्हाला सांगितलं की तुम्हाला जिल्हाधिकारी साहेब असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, आपले डाएटचे प्राचार्य झोपे साहेब असतील, यांच्या हस्ते तुम्हाला बक्षीस प्राप्त होईल. तर ही बाब आमच्या म्हणजे सातत्याने डोक्यात होती माझ्या तरी की आपली ती संधी हुकलेली आहे आणि आता आपण ही संधी गमवायची नाही. आणि त्या अनुषंगाने आम्ही कार्य करण्यास सुरुवात केली आणि विदिन काही मंथमध्येच ती गोष्ट पूर्णत्वास आली. आणि पुन्हा 2024 मध्ये जो जिल्हा स्तराचा पुरस्कार मिळाला तो या सर्व लोकांच्या उपस्थितीमध्येच मला प्राप्त झाला. तर म्हणजे ड्रीम्स कम ट्रू
1: ही जी खरी होता
2: आणि ती उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात हे मला विनोबा टीम कडून शिकायला मिळालं.
1: काय बात आहे. खरंच विनोबा ऍपचे आभार शिक्षकांनी जेवढे मानले तेवढे कमीच आहे, कारण नवनवीन काय आज काय नवीन हा टास्क तुमच्या पुढे रोजच असतो, शिक्षकापुढे असतोच, पण विनोबा ऍप त्याला जास्त इनोव्हेटिव्ह करण्याचा प्रयत्न करत असतं. तर नक्कीच हे सर्व जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षकांसाठी अतिशय महत्वपूर्ण सहाय्यभूत ठरणारं असं ऍप आहे आणि सगळे शिक्षक त्यात नक्कीच आपल्या कलाकृती ज्या आहेत किंवा प्रेझेंटेशन उपक्रम जे आहेत ते सादर करतायत. खूपच छान मॅडम तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल रेडिओ मनभवनच्या टीमकडनं मी तुमचे मनस्वी आभार मानते. धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.

रामकृष्ण आहे. आयुष्यातील अनुभव हे अज्ञान रस्त्यावरील वळणासारखे असतात, जे प्रवास केल्याशिवाय कळत नाही. आपण कितीही सरळ चालण्याचा प्रयत्न केला तरी एक वेळ अशी येते की प्रत्येकाला वळण घेतल्याशिवाय पर्याय उरत नाही. म्हणतात की कडू गुळी चावली नाही गिळली जाते. तसेच जीवनात अपमान, अपयश, दुःख यांच्यासारख्या कटू गोष्टी सरळ गिळाव्यात, त्याला चावत बसाल, आठवत राहाल तर जीवन आणखी कडू होईल.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शुभ दिन आयोरे आरजे शुभांगी सोबत. आज 23 जुलै. हा दिवस संपूर्ण भारतातल्या प्रसारमाध्यमं आणि विशेषतः रेडिओ जगतासाठी एका क्रांतीची आठवण करून देणारा दिवस आहे, राष्ट्रीय प्रसारण दिन. 23 जुलै 1927 रोजी भारतातून पहिला रेडिओ व्यावसायिक ब्रॉडकास्ट मुंबई स्टेशनवरून सुरू झाला होता. तुमच्या आमच्या आयुष्यात संगीताचे रंग भरणारे, सुखदुःखात सोबत करणारे आणि अथांग ज्ञान देणारे हे रेडिओ माध्यम आजच्या दिवशी अधिकृतपणे देशात गुंजू लागले होतं. त्यामुळे आजचा दिवस हा सर्व श्रोत्यांचा आणि रेडिओप्रेमीचा हक्काचा दिवस आहे. आज भारताच्या मातीतील अशा दोन अथांग महानायकांची आणि एका सुप्रसिद्ध गायिकेची जयंती आहे, ज्यांनी आपल्या क्षेत्रात इतिहास रचला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतीय असंतोषाचे जनक, थोर स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत आणि गणितज्ञ. संपूर्ण देशात स्वातंत्र्याची चेतना जागृत करण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती या उत्सवांची सुरुवात केली. क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अदम्य शौर्याचे प्रतीक, महान क्रांतीवीर. इंग्रज सरकार ज्यांना कधीच जिवंत पकडू शकलं नाही अशा या आझाद महानायकाची आज 120वी जयंती. गायिका आणि अभिनेत्री सुरैया, बॉलिवूडच्या सुवर्णकाळातील अशा एक मल्टी टॅलेंटेड कलाकार ज्यांनी आपल्या गायनानं आणि अभिनयाने 40 आणि 50 दशक गाजवलं. नुकताच है गमे दिल, वो पास है रहे या दूर रहे यासारखी त्यांची गाणी आजही संगीताच्या रसिकांच्या काळजात घर करून आहेत. आज लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याच लेखणीतून आलेला आणि प्रत्येकाला कर्तव्यदक्ष बनवणारा एक सुंदर विचार, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हा विचार आपल्याला शिकवतो की आपले हक्क आणि आपले ध्येय मिळवण्यासाठी आपल्या मनात अढळ आत्मविश्वास आणि प्रखर इच्छाशक्ती असणं खूप आवश्यक आहे. एकदा एका प्राथमिक शाळेत मधल्या सुट्टीत काही मुलांनी वर्गात बसून शेंगा खाल्ल्या आणि त्यांची टरफलं वर्गातच जमिनीवर टाकून दिली. सुट्टी संपल्यानंतर जेव्हा शिक्षक वर्गात आले तेव्हा वर्गातला कचरा पाहून ते प्रचंड संतापले. शिक्षकांनी सर्व मुलांना विचारलं, हा कचरा कोणी केलाय? पण शिक्षकांच्या भीतीनं एकही मुलगा बोलायला तयार नव्हता. शेवटी शिक्षकांनी शिक्षा म्हणून एक मोठा रूळ हातात घेतला आणि सांगितलं, जर कोणी नाव सांगितलं नाही तर वर्गातल्या प्रत्येक मुलाला हातावर 2 छड्या खाव्या लागतील. शिक्षक एका बाजूने मुलांना छड्या मारत पुढे येऊ लागले. रांगेत एक लहान कुशाग्र बुद्धीचा आणि करारी डोळ्यांचा मुलगा बसलेला होता. जेव्हा शिक्षकाची छडी त्या मुलाच्या जवळ आली तेव्हा त्या मुलाने आपला हात मागे घेतला आणि अत्यंत स्वाभिमानाने आणि धैर्याने म्हणाला, गुरुजी, मी शेंगा खाल्ल्या नाहीत त्यामुळे मी छड्या खाणार नाही आणि मी हा कचराही साफ करणार नाही. त्या लहान मुलाचा तो प्रामाणिकपणा आणि करारी बाणा पाहून शिक्षकाचा राग शांत झाला. पुढे जाऊन याच बाणेदार मुलाने इंग्रजांच्या जुलमी सत्तेला आव्हान दिलं. हे बालक दुसरं तिसरं कोणी नसून बाळ गंगाधर टिळक होते, म्हणजेच लोकमान्य टिळक. तात्पर्य हेच, जो माणूस लहानपणापासून सत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो तोच पुढे जाऊन समाजाला आणि देशाला योग्य दिशा देऊ शकतो. परिस्थिती कितीही कठीण असो, आपण न केलेल्या चुकीची शिक्षा स्वीकारणं किंवा अन्यायासमोर मान झुकवणं कधीच योग्य नसतं. चला तर मग या 23 जुलैला मनात लोकमान्य टिळकांसारखा करारी बाणा, आझादांसारखं शौर्य आणि सुरैयाजी यांच्या गाण्यांमधील माधुर्य बाळगून आपल्या कामाला सुरुवात करूया. राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या निमित्तानं रेडिओ आणि श्रोत्यांच्या या सुंदर नात्याचा आनंद घेऊया. तुमचा आजचा दिवस अत्यंत आनंदाचा, संगीतमय आणि यशाचा जावो. ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत.
1: Radio Man Bhavan, 90.8 FM, always heart-touching.

0: श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची ही रसाळ आणि प्रभावी निरूपणे प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य ज्यांना लाभले ते खरोखर धन्य होत.
1: 23 जुलै श्रीराम समर्थ. आधी श्रद्धा मग कृती नंतर अनुभव. गुरु आज्ञेप्रमाणे वागणाऱ्याला कधीही नड येत नाही. राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसे मिळेल याची काळजी नसते. तसे गुरुचा आधार आपल्याला आहे असे ठाम समजणाऱ्याला कसली लढ असणार. लांब उडी घेण्यापूर्वी 4 पावले मागे जावे लागते. परिसापाशी सोने व्हायला रुपयाचे लोखंड व्हावे लागते. तसे गुरुचा पाठीराखेपणा असून आपल्याला जी अधोगतीशी वाटते ती पुढच्या महत्कार्याची पूर्वतयारीच होय. बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवित असताना मधून मधून हात काढून घेतो, पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला गुरु देणार नाही. तसा आपल्याला सद्गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी. आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टरवर विश्वास श्रद्धा ठेवतो. औषधाची काही माहिती नसताना ते आपण घेतो. व्यवहारात जर असे आहे तर मग श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाम घेणार नाही असे म्हणणे बरोबर नाही. डॉक्टरवर विश्वास ठेवतो याचे कारण असे की आपल्याला जगायची इच्छा आहे. तसे भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचे नाम घेतल्याशिवाय राहणार नाही. आधी श्रद्धा मग कृती आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव असा व्यवहाराचा नियम आहे. परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावे. व्यवहारात तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत तुम्हाला खात्रीने समाधान देईल. आगगाडी ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्त झोप घेतो त्याचप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्त राहावे. ड्रायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे. परमार्थात अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तिथे श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालायचे नाही. सांगणारा कसाही असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेनेच त्याच्या अंगी पात्रता येईल. संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा असणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. खरे म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली तो लवकर सुखी झाला. आज आपल्यापाशी ती नाही तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनूया. आधी पुष्कळ चिकित्सा करून आपले ध्येय ठरवावे, पण एकदा ते ठरले की मग निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच्या साधनात राहावे. आपण परमात्म्याजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक, तुझा विसर पडू देऊ नकोस. मला अमुक एक तुझजवळ मागावे अशी इच्छा देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. श्रद्धेशिवाय कधी कोणाला परमार्थ साधायचा नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोतेहो, शेवटी श्री महाराजांच्या निरूपणाचे सार असे, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका. नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो हे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका.

0: शेतकरी बंधूंनो, आज आपण पाहतो की आपण शेतीच्या भरोशावर जर आपण आज राहिलो नसतं तर त्याच्यामधून आपल्याला जो आर्थिक फायदा जितका पाहिजे तितका मिळत नाही. म्हणून आपण एकीकृत शेती व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करणं गरजेचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शेतीला आपल्याला जोडधंद्याची जोड द्यायची आहे. मग त्याच्यामध्ये कुक्कुटपालन असो, शेळीपालन असो, दुग्धव्यवसाय असो, रेशीम उद्योग असो, तर आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार आपल्याजवळ असणाऱ्या भांडवलानुसार या बाबीचा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की आपण कोणत्या जोडधंद्याची आपण शेतीला जोड देऊ शकतो. आणि आपल्याजवळ जर योग्य बाबीच जर असतील तर आज या शेतीला मत्स्यव्यवसायाची जोड अतिशय फायदेशीर ठरत आहे. तर ही हा जो मत्स्यव्यवसाय आपल्याला करायचा आहे, तर या मत्स्यव्यवसायाच्या संदर्भामध्ये आपल्याला काही बेसिक ज्याला आपण पायाभूत बाबी म्हणतो त्या जाणून घेणं गरजेचं आहे. मत्स्यपालनासाठी नैसर्गिक व कृत्रिम खाद्यावर जलद वाढणाऱ्या निरुगी माशाच्या जातीची निवड ही फायदेशीर ठरते. भारतीय प्रमुख कार्प, ज्याला आपण कतला, रोहू आणि मृग या तीन जातीचा ज्याच्यामध्ये समावेश होतो, ह्या प्रामुख्यानं ज्या आहेत पृष्ठभागाजवळ मध्यभागातील व तळातील नैसर्गिक अन्नाचा वापर करून वाढणाऱ्या जाती ह्या मत्स्यव्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरल्या जातात. या माशांना चांगली मागणी आहे. मत्स्यव्यवसायाकरता लागणारं जे तांत्रिक बाबी आहेत याच्याकरता महत्त्वाची बाब जर कोणती असेल तर तळे खोदण्यापूर्वी मुरुम किती खोलवर आहे याची आपण खात्री करून घेतली पाहिजे. पाणी पाझराचे प्रमाण तपासून घ्यायला पाहिजे. त्याकरता आपण तळे खोदण्यापूर्वी एक ट्रायल पीट घ्यायला पाहिजे, साधारणतः 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर किंवा या मापाचा जर आपण खड्डा केला तर त्याच्यातून आपल्याला कळेल की पाणी पाझराचं प्रमाण किती आहे. तळे जे आहे ज्याला आपण मत्स्यतळं म्हणतो ते साधारणतः किमान 6 फूट खोल आपल्याला खोदणं आवश्यक असतं. पावसाळ्याचे वाहते पाणी तळ्यात घेता येईल याची व्यवस्था आपण करायला पाहिजे. आणि पावसाळ्याच्या नंतर तळ्यातील खाली जाणारी पाण्याची पातळी पुन्हा विहिरीतून किंवा नाल्यातून किंवा कालव्यातून भरण्याची व्यवस्था तिथं पाहिजे. मत्स्य उत्पादन घेताना पावसाळ्यात तळ्यापर्यंत पोहोचण्याकरता पक्का रस्ता पाहिजे. आणि मत्स्योत्पादन आपण घेताना पाण्याची पातळी टिकून ठेवणं जसं महत्त्वाचं आहे, तसंच पाळलेले मासे यांना प्राणवायू व खाद्यान्न ज्याला म्हणतो आपण किंवा खाद्य म्हणतो ते मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होईल याचीसुद्धा काळजी करणं गरजेचं आहे. तर ह्या काही पायाभूत बाबी आहेत ज्या आपण मत्स्यव्यवसाय करण्यापूर्वी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ह्या बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर मग आपण त्याच्यामध्ये यशस्वी होण्याकरता पाऊल टाकलं असं आपण समजू शकतो. परंतु एकदा मानसिकता आपली तयार झाली आणि ह्या सगळ्या बाबी आपल्याजवळ जर असतील तर या संदर्भात विशेषतः मत्स्यव्यवसायाकरता लागणाऱ्या तांत्रिक प्रशिक्षणाकरता किंवा तांत्रिक मदतीकरता कृषी विज्ञान केंद्र करडा येथील जो मत्स्य विभाग आहे त्यांच्याशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो आणि त्याच्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारची माहिती मिळू शकते आणि आपण या उद्योगामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणून संदेश एवढाच राहील की पायाभूत बाबी मत्स्यव्यवसायात कोणत्या आहेत त्या समजून घ्या आणि अधिक मार्गदर्शनाकरता कृषी विज्ञान केंद्राच्या मत्स्य विभाग शाखेशी संपर्क करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.
2: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: धर्म आणि नीतिमत्ता।
1: धर्म ही अशी एक वस्तू आहे की जिच्यामुळे पशुचं मनुष्यात आणि मनुष्याचं ईश्वरात रूपांतर होतं। मनुष्य म्हणजे एक अमर्याद वर्तुळ असून त्याचा परिघ कुठेच नाही, पण त्याचा मध्यबिंदू एका विशिष्ट स्थानी आहे। आणि ईश्वर म्हणजे एक अमर्याद वर्तुळ असून त्याचा परिघ कुठेच नाही, पण त्याचा मध्यबिंदू मात्र सर्व ठिकाणी आहे। ईश्वर आणि सैतान यांच्यामध्ये फक्त निस्वार्थपणाचा आणि स्वार्थीपणाचाच काय तो फरक आहे। ईश्वरा इतकंच सैतानालाही ज्ञान असतं आणि तो ईश्वरा इतकाच सर्व शक्तिमान आहे, फक्त त्याच्या ठिकाणी पावित्र्य नाही, त्यामुळे तो सैतान बनतो। हीच कल्पना आधुनिक जगाला लावून पहा। ज्ञान आणि शक्ती यांच्या अतिरेकाबरोबरच पावित्र्याचा अभाव असला की मानवाचा सैतान बनतो। जे आपल्या उन्नतीस कारणीभूत होतात ते सद्गुण, आणि ज्याच्यामुळे आपली अधोगती होते ते दुर्गुण। दैवी, मानवी आणि पाशवी अशा तीन प्रकारच्या गुणांनी मनुष्य बनलेला आहे। तुमच्यातल्या देवत्वाचा ज्याच्यामुळे विकास होतो ते सद्गुण, आणि ज्यामुळे पाशवी वृत्ती बळावते ते दुर्गुण। पाशवी वृत्ती नाहीशी करून तुम्ही मानव बनलं पाहिजे, म्हणजेच तुम्ही प्रेमळ आणि परोपकारी झाला पाहिजे। याच्याही पलीकडे तुम्ही गेलं पाहिजे आणि सच्चिदानंद स्वरूप बनलं पाहिजे। तसं झालं म्हणजे तुम्ही अग्निप्रमाणे तेजस्वी व्हाल, पण दाहक राहणार नाही। तुम्ही सर्वांवर उत्कट प्रेम कराल, पण मानवी प्रेमातले दोष तुमच्या ठाई उरणार नाहीत आणि तुम्ही सर्व दुःखातून मुक्त व्हाल। निस्वार्थताच ईश्वर होय। कुणी एखादा सोन्याच्या राजवाड्यात रत्नाच्या पलंगावर लोळूनही निस्वार्थी राहू शकेल, आणि असे निस्वार्थी झाल्यामुळे तो ब्रह्मपदी स्थिर झाला असंच म्हणावं लागेल। तर उलट दुसरा एखादा कदाचित खोपटात जीण जगत असेल, चिंध्या गुंडाळत असेल, अजिबात कफल्लक असेल, पण तो जर स्वार्थपरायण असेल तर तो घोर संसारमग्न होय असंच म्हणणं भाग पडेल। तुम्ही धर्माकडे वळत आहात याचं पहिलं चिन्ह म्हणजे तुमची वाढती प्रसन्नता आहे। उदास असणं हे अग्निमांद्याचं लक्षण आहे, धर्माचं नव्हे। दुःख दैन्य म्हणजे केवळ पापाचाच परिणाम आहे। तुमचा चेहरा उदास का असावा? त्यावेळी तो किती भयानक असतो। जर कधी तुमचा चेहरा उदास असेल तर त्या दिवशी तुम्ही स्वतःला आधी आपल्या खोलीत कोंडून घ्या, त्या दिवशी तुम्ही बाहेर जाऊ नका। तुमचा हा रोग जगात पसरवण्याचा तुम्हाला काय अधिकार? काय सांगतो जगाचा इतिहास? जगातील द्रष्ट्या महापुरुषांची शक्ती कुठे असते, कुठे होतो तिचा उगम? बुद्धीत? त्यांच्यापैकी कुणीतरी सूक्ष्म तर्काच्या कोलांट्या मारण्याच्या भरीस पडला का? त्यांच्यातील एकानं देखील असलं काही केलेलं नाही। काय सांगायचं ते त्यांनी अगदी थोड्या शब्दात सांगून टाकलं। ख्रिस्तासारखं हृदय होऊ द्या म्हणजे तुम्ही ख्रिस्त व्हाल, बुद्धासारखं हृदय कमवा म्हणजे तुम्ही बुद्ध व्हाल। प्रेम आणि भावना जीवन आहेत, त्याच शक्ती आहेत, त्याच ओज आहेत। त्यांच्याशिवाय बुद्धीनं केवढाही आटापिटा केला तरी तो ईश्वराप्रत पोहोचणं शक्य नाही। वेदांताचं ध्येय एका शब्दात सांगायचं झालं म्हणजे असं सांगता येईल की मनुष्य खरोखर काय आहे हे जाणणं। आणि वेदांताचा संदेश असा आहे, वेदांताचं म्हणणं असं आहे की ईश्वराचं व्यक्त रूप अशा आपल्या मानव बांधवांची तुम्ही जर उपासना करू शकत नसाल तर मग अव्यक्त अशा ईश्वराची तुम्ही काय उपासना करू शकाल? तुम्ही जर खरोखर पवित्र असाल तर मग तुम्हाला अपवित्रता दिसेलच कशी? कारण जे आत असतं तेच बाहेर दिसतं। आपल्या आत जर अपवित्रता नसेल तर ती आपल्याला बाहेर कधीही दिसणार नाही। वेदांताच्या साधनेचा हा एक पैलू आहे आणि आपण सर्वजण तो जीवनात उतरवण्याचा प्रयत्न कराल अशी मला आशा आहे। आमचं ईश्वरत्व खुद्द ईश्वराच्याही अस्तित्वाचं प्रमाण आहे। जर तुम्ही खरोखरच सत्यद्रष्टे नसाल तर ईश्वराच्या बाबतीत प्रमाण काय? मग ईश्वराच्या संबंधी काहीही खरं नाही असंच म्हणणं भाग पडेल। मग ईश्वर नाही असणंही शक्य नाही। मानव स्वरूपतःच आत्मा आहे आणि हे आपलं मूळ स्वरूप आपल्याला फिरून प्राप्त करून घ्यायचं आहे। हाच आपला आदर्श आहे, तोच आपल्याला अनुसरायचा आहे असा वेदांताचा आपल्याला आदेश आहे। आपल्यापैकी प्रत्येकालाच द्रष्टा महापुरुष व्हायचा आहे, झालंच पाहिजे. तुम्ही असे आधीचेच आहात हे फक्त जाणा म्हणजे झालं. आत्म्याच्या पक्षी काहीही अशक्य आहे असं कदापि समजू नका. तसं समजणं ही घोर नास्तिकता आहे, तो घोर पाखंडीपणा आहे. पाप म्हणून जर काही असेल तर ते फक्त हेच की स्वतःला आणि इतरांना दुर्बल मानणं, हेच एकमात्र पाप.

आणि गायक श्री ज्ञानेश्वर कासार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपणापर्यंत पोचविण्याचे कार्य अतिशय आनंदाने केलेले आहे. रसिक हो, तुम्हालाही या आनंदाचे धनी व्हायचे आहे ना? मग या तर आपण सगळे मिळून हा आनंद लुटूया. हा आनंद कुठून येतो, का येतो आणि कशासाठी येतो हा प्रश्न आपण कधी आपल्या मनाला विचारतो का? तर नाही. कारण आनंद या सगळ्या प्रश्नांच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जात असतो. सगळ्या प्रश्नांना संपविणे हाच आनंदाचा स्थायी भाव आहे. काल, आज आणि उद्या जिथे संपतो तिथून आनंदाचा प्रवास सुरू होतो. आनंद ही पोचण्याची जागा नाही, तर तो अखंड, अनंत व अनादि काळापासून चालत असलेला, चालत राहणारा प्रवास आहे. विचार संपतात, क्रियाही संपतात. कर्म, ज्ञान, भक्ती यासारख्या अध्यात्मातल्या सगळ्या पाऊलवाटांचा प्रवास जिथे संपतो तिथून आनंदाचा खरा प्रवास सुरू होतो.

गर्दीत हरवलेला बालक आपल्या आईला शोधण्याकरिता भिरभिरतो, इकडे तिकडे फिरतो, व्याकुळता त्याच्या नजरेत त्याच्या बोलण्यात आढळते. तसंच काहीसं आज माझं झालं आहे महाराज. माझे डोळे, माझं मन, माझा देह, या देहातील सगळे अवयव एकत्र येऊन तुम्हाला शोधतायत महाराज.

लहान मूल आईच्या कुशीत जेवढ्या विश्वासानं गाढ झोपतं किंवा हवेत वर झेपावलेलं लहान मूल वर फेकल्यावर हसतं, कारण खाली आल्यावर वडील आपल्याला झेलणार आहेत याचा पूर्ण विश्वास त्याला असतो. अगदी तसंच माझं तुमच्या बाबतीत झालंय महाराज. कितीही अडचणी आल्यात, संकटे आलीत आणि दुःखे आलीत, तरीही तुम्ही मला यातून सुखरूप बाहेर काढणार आहात यावर माझा ठाम विश्वास आहे, कारण तसं तुम्ही मला वचन दिलेलं आहे.

खरंच सांगा महाराज, खरंच सांगा महाराज, तुमचं माझं नातं काय? खूप केला विचार पण उत्तर मिळत नाही. खूप आली दुःख जीवनी, उदासीनता येता मनी. तुम्ही धरलं हृदयाशी आणि झालात माझी माय. छोट्या मोठ्या संकटात धडकी भरते मनात, बाप म्हणून माझ्या पाठी उभे राहता क्षणात. सगळं घेतलं ऐकून माझं हसून म्हणाले महाराज, खूप जोडलीस नाती तू, खरं नातं सांगतो आज. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. नाही विभक्त आपण, ठेव बाबा विश्वास माझ्यावर, ठेव बाबा विश्वास.

0: अभी आप सुन रहे थे स्वामी विवेकानंद के 150वें जन्मशती वर्ष के अवसर पर उनके विचारों और आदर्शों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक विवेकानंद। परिकल्पना श्रीराम तिवारी, समन्वय संजय यादव, मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग स्वरा संस्थान संचालनालय की प्रस्तुति। अब हमें आज्ञा दीजिए, हम आपसे मिलते रहेंगे प्रत्येक बुधवार और रविवार इसी समय अपने इस कार्यक्रम युग प्रवर्तक विवेकानंद में।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे। त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले। त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले, त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे। त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे।
3: नमस्कार, मृणालिनी फडणवीस बोलते आहे। आतापर्यंत आपण पहिल्या अध्यायापासून ते 17व्या अध्यायापर्यंत भगवान श्री कृष्णांनी जे काही उपदेश आपल्याला दिले त्या सर्व विषयांचा सार आपण पाहिला। सध्या पाहिला तर तो सार आपल्याला 18व्या अध्यायात दिसतो, असे आता आपण याचे पुढे विवेचन करणार आहोत। या 18व्या अध्यायाचे नाव मोक्ष संन्यास योग असे आहे आणि त्यास आपण गीता शास्त्र सार संग्रह योग असेही म्हणू शकतो। श्रीमद भगवद गीता सर्वोच्च उपदेश किंवा उपदेशाची परमावधी 15व्या अध्यायात आपल्याला सापडते। श्रीमद भगवद गीतेतील उपदेशाचा गोषवारा सर्व जिज्ञासू भाविकांच्या समोर किंवा जे आपण सगळे ऐकत आहात त्यांच्या समोर सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न मी सद्गुरुनाथ श्रीनिवासजींच्या विचारांच्या माध्यमातून केलेला आहे। एखाद्या श्लोकाचं जर आपण विवेचन करायचं असलं तर मी ते कसं करीन किंवा ते हेतुतः कसं केलं पाहिजे याचं सगळं विवेचन सुद्धा आपल्याला भगवद्गीतामध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यामध्ये नेमके कोणते प्रतिपाद्य विषय आहेत आणि त्या प्रतिपाद्य विषयामागे नेमके कोणते प्रश्न आहे याची सामान्य कल्पना जिज्ञासू भाविकांना किंवा ज्यांना या गीतेच्या व्यवस्थापनाची आवड आहे त्यांच्यासाठी ह्या सगळ्या अभ्यासाला प्रवृत्त आपण व्हावं हा माझा सगळा उद्देश त्याच्या मागे होता। विशेष अभ्यास म्हणजे भगवद्गीतेचा जो प्रतिपाद्य विषय आहे तो त्यांनी समजून घ्यावा आणि तसंच गीतोपदेश थोडक्यात जर आपण सांगितला तर त्याच्यावरनं आपल्याला त्याचा सविस्तर अभ्यास करण्याची पण इच्छा पुढे जागृत होईल याच्यात काही शंका नाही। प्रत्येक माणसाच्या जीवनात असे काही प्रसंग येतात की ते त्या प्रसंगी गोंधळून जातात, मग तो कितीही बुद्धिमान असेल कितीही समृद्ध असेल अशा काही ना काही समस्या त्याच्या समोर तयार होतात, त्याला काहीतरी अडचण निर्माण होते आणि त्याला गोंधळ पण असा निर्माण होतो की त्यावेळेला त्याची बुद्धिमत्ता त्याची सत्ता ही सगळं निरुपयोगी ठरतं। आणि म्हणून तर आपण गीता मॅनेजमेंटचा विचार इथे करतो आहोत, कारण की कुठलाही व्यक्ती याच्यापेक्षा वेगळा

प्रश्न पडायला लागतात. अशा वेळी माणूस वावरून जातो. अनेक प्रश्न असे असतात की जे आयुष्यभर तयार होत असतात, जीवनात ते आव्हात्मक प्रसंगामध्ये भरलेले असतात असा आपल्याला सगळ्यांना अनुभव येतो. फरक इतकाच असतो की ते प्रसंग आपल्याला दिसत नसतात. जे काही ते दबा धरून बसलेले असतात किंवा अचानक समोर येतात, अशाही प्रसंगांना आपल्याला सर्वांना तोंड द्यावं लागतं. जसे घरामध्ये एखादा विषारी प्राणी शिरावा आणि कोणी दबा धरून बसावं आणि त्याची आपल्याला जाणीवही नसावी, अगदी याचप्रमाणे जीवनातील असे दबा धरून बसलेले प्रसंग असतात आणि ते अचानक समोर येतात, तेव्हा माणसाचा खरा गोंधळ उडतो. आयुष्य एवढे सोपे नाही. मग अशा वेळी काय करावे, कुठे जावे, कोणास विचारावे, असे अनेक प्रश्न आपल्या समोर येतात आणि पुष्कळ लोक त्याच्यात खचूनही जातात. पण अगदी ठामपणाने दिसणारा जो उपाय आहे ते आहे श्रीमद भगवद्गीता. मी माझ्या अनुभवावरनं सांगू शकते असं पण स्वतः अनेक लोकांनी म्हटलेलं आहे. आता सुद्धा श्रीनिवासजी काटकर असेच म्हणतात की श्रीमद भगवद्गीता हा विचार आपल्या योग्यतेचा उत्तम ग्रंथ आहे. आज मला कोणताही प्रश्न पडला तरी याचं उत्तर त्या ग्रंथाकडे आहेच. मी श्रीमद भगवद्गीताचं एक साधक म्हणून किंवा एक त्याचा विचारवंत म्हणून याचा अभ्यास केला, नित्य केला, नित्य त्याचं चिंतन केलं तर आपल्याला याचा एक मोठा उलगडा होतच जातो. याबाबत एक महान व्यक्तीचा संदर्भ इथे दिलेला आहे. आपल्याकडे घनश्यामदासजी बिर्ला म्हणून एक मोठी व्यक्ती होऊन गेली. खरे तर त्यांना विभूतीस म्हटले पाहिजे. हे बिर्ला उद्योग समूहाचे संस्थापक होते. त्यांच्या कंपनीत फार मोठा हुद्द्यावर एक आमचे ओळखीचे व्यक्ती कार्य करत होते. ते सांगतात की रात्री 11 पर्यंत त्यांच्या सर्व कारखान्यांचे दिवसभर रिपोर्ट्स त्यांच्यापर्यंत आले पाहिजे असा नियम होता. 5 मिनिटं जरी उशीर झाला तरी ते स्वतःच्या अधिकाऱ्यास फोन करून गेट के बाहर जाना है क्या अशा सज्जड प्रकाराचा दम त्याला भरायचे. स्वतः ते व्यवहारात दक्ष आणि हुशार होते. जेमतेम 7वी 8वी पर्यंत त्यांचे शिक्षण झालेले होते असे लोक सांगतात. रात्रीचे 11 वाजले की सर्व रिपोर्ट ते पाहिजे आणि अधिकाऱ्यांना सूचना देऊन झाल्यानंतर बरोबर 11 वाजता घनश्यामदासजी आपल्या खोलीत जायचे आणि श्रीमद भगवद्गीता काढून त्यावर चिंतन करायचे. हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. भगवद्गीता चिंतनामधून त्यांनी जे काही विचार केला ते त्यांना सुचत गेले, त्यांनी लिहून काढले आणि हे सर्व विचार कृष्ण वंदे जगद्गुरुम अशा प्रकाराच्या पुस्तकात त्यांनी लिहिलेलं आहे. आज भारतीय विद्याभवन यांनी ते प्रकाशित पण केलेलं आहे. जरी घनश्यामदासजींच्या व्यवहारात काही आग्रह आपल्याला दिसत असतील तरीही ते सावध होते. नित्याच्या गीता चिंतनावेळी मात्र तो व्यवहार पूर्णपणे विसरून गीतेवर रोज तासभर चिंतन करायचे. त्यांचे चिंतन त्यांनी कधीही चुकवलेले नाही. तुम्हाला जर तो ग्रंथ मिळाला तर आपण तो अवश्य वाचावा. आयुष्यातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात आहे असं मलाही आता ठामपणे वाटतं. त्या दृष्टीने या ग्रंथाचा अभ्यास करणं, त्याच्यावर चिंतन करणं आणि हा आपला एक मार्गदर्शक दीपस्तंभ होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कमीत कमी दररोज श्रीमद भगवद्गीतेतील किमान 15वा अध्याय हा वाचला पाहिजे. त्याच्यामध्ये सहज संक्षिप्त रूपात जो काही गीतोपदेश दिलेला आहे ते आपल्या सर्वांसाठी विचारणीय आहे, चिंतन करण्यासारखं आहे आणि तशा आपल्या बुद्धीमध्ये त्याच्या अनेक प्रकारचे प्रश्न जरी निर्माण झाले तरी त्याच्यातनं आपल्याला मार्ग मिळत राहतो अशा प्रकारची ती व्यवस्था आहे. भगवान श्रीकृष्णाच्या विचार पद्धतीने जर आपण पाहिलं, त्याचं अनुकरण केलं तर कोणतीच शारीरिक, मानसिक व वाचिक क्रिया न करता केवळ कर्मरहित अवस्थेमध्ये कोणत्याही सजीव प्राणी जसा एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही, त्याचप्रमाणे कोणतेच उद्दिष्ट अथवा प्रयोजन सिद्ध करण्याची इच्छा न करता केवळ निर्हित कर्म कोणत्याही बुद्धिमान व्यक्तीने करावा असं होत नाही. व्यावहारिक अर्थाने बुद्धिमाद्य असणारा व्यक्ती सुद्धा त्यावर वरवर विकृत दिसणाऱ्या क्रिया त्याच्या बुद्धीने तो करत असतो. सांगण्याचा तात्पर्य असा की आपल्याला जे काही आता गीतामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याच्यातलं खरा तात्पर्य असं आहे की
गीतोपदेश करणार

0: हे भगवान, श्री कृष्णाने स्वविहित कर्माचे निष्काम बुद्धीने जे विवेचन करण्याचे आपल्याला सांगितलेले आहे किंवा अनेक लोक त्याच्यामध्ये सांगतात, हे जरी खरे असले तरी फलेच्छा टाकून विहित कर्म का करावे, त्यासाठी उद्देश किंवा उद्दिष्ट ही भगवान श्री कृष्णाने नक्की सांगितलेले आहे. कारण की त्याच्या सांगितल्याशिवाय ते राहतच नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की सर्वसामान्य पार्श्वभूमीवर आपल्याला निष्काम कर्माच्याही बरोबर आपल्याला कुठल्याही त्याच्यामध्ये फलाची इच्छा न ठेवता जर आपण काम करत राहिलो तर अशी आपले काही विशेष कर्तृत्व आहे जी निष्काम बुद्धीने अर्थात फलाची इच्छा न करावीत असा निर्देश श्रीमद भगवद्गीतेच्या निर्देशामध्ये दिलेला आहे. धर्मशास्त्रोपदिष्ट स्ववर्ण श्रमोचित कर्म करणे हा जरी एक व्यक्तीचा धर्म असला तरी लिंग वय वर्ण आश्रम इत्यादी भेदांच्या पलीकडे जाऊन एक मानवी जीव म्हणून मानवी व्यक्तीचा विचार केल्यास त्याचा सर्वश्रेष्ठ स्वधर्म कोणता, त्यावर सनातन धर्मीय धर्मशास्त्रकार दार्शनिक आणि संत या सर्वांनी अत्यंत स्पष्ट शब्दात प्रकाश टाकलेला आहे. भाषा आणि त्या दृष्टिकोनातील जर आपण बघितलं तर हा भेद बाजूला ठेवून आपण एक महासिद्धांत याचा विचार करून आपण या सर्व प्रकाराचे जे आपले कर्तव्य आहे आणि परमार्थ तत्वाचा हा भाग याची देही याची डोळा असा साक्षात्कार करून घेणे हे फार आपल्या सर्वांसाठी उपयुक्त ठरू शकतं. असल्या स्वाभाविक संबंध जो स्वाभाविकरित्या परमार्थ तत्वाशी जर आपण ओळखलो आणि त्याच्याशी नित्य प्रतिष्ठित करून घेतला तर हेच मानव मात्राचे सर्वोच्च उद्दिष्ट आहे, अशा प्रकाराचा एक विशेष भाग देखील गीतेमध्ये सांगण्यात आलेला आहे. हे सर्वोच्च आध्यात्मिक उद्दिष्ट दृष्टिपथात आपणास प्रयास जीवनभर अवतरित करून आणि श्रद्धापूर्वक करीत राहणे हे प्रत्येक मानवाचे सर्वश्रेष्ठ कर्तव्य होय. सर्वात शेवटी मी असं म्हणेन, परमार्थ तत्वाशी जीवाचा असलेला सहज स्वाभाविक संबंध ओळखून कृतकृत्य होणे हेच मानवाचे एकमेव सर्वोच्च साध्य आहे. गीतेमध्ये ज्या काही बाबी आपण पाहिल्या, अनेक प्रकाराच्या बाबी ज्या 18 पूर्ण त्याच्या अध्यायामध्ये दिलेल्या आहे त्यामध्ये मी श्रेयस्कर हा कुठलाच भाग नाही आहे. तर व्यक्तीने आपण या सगळ्या जगामध्ये आज काय आहो, पुढे काय करणार आहो आणि आपल्याला काय करायचे आहे याचा वारंवार विचार करण्याची आवश्यकता अशी इथे आपल्याला दिलेली दिसते. हे सगळं गीता व्यवस्थापन करण्याच्या मागचा उद्देश असा की आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टी समाजामध्ये दिसतील आणि त्याचा आपल्याला जर आपण परमार्थ तत्वाच्या अनुभूतीच्या दृष्टिकोनातनं विचार केला तर आपल्याला आता सगळ्यांना लक्षात आलं असेल की त्याच्यामध्ये खूप गुंतून जाऊन आणि लोकांची टीका टिप्पणी करून आपला अहंकार जपून काहीही मिळणार नाही. म्हणून समाजामध्ये केवळ आपण एकच विचार महत्वाचा आहे इतर नाही असं पण सोडून द्यायला पाहिजे. केवळ सनातन धर्मीय जनसमूहच नव्हे तर सनातन धर्माच्या बहिर्भूत असलेल्या जनसमूहातील विचारवंतांचीही श्रीमद भगवद्गीतेवर लक्ष गेलेले आहे असा इतिहास आहे. सनातन धर्मीय जनसमूहाच्या परीघ ओलांडून जगातील अनेक विचारशील तत्वचिंतक ज्या अभ्यासाची श्रीमद भगवद्गीता विषय असा बनवून घेतलेला आहे आणि त्यांनी स्वतः जर विचार केलेला आहे ही वस्तुस्थिती आहे. जीवन कशासाठी जगावे व का जगावे ह्या दोन प्रश्नांपासून आपण सुरुवात केली होती, म्हणजे अर्जुनाच्या माध्यमातून केलेली होती. हे दोन प्रश्न मानव मात्राच्या पुढे उपस्थित होणारे आहेत पण आपण त्याचा गंभीरतेने विचार केला पाहिजे. मी काही केलं म्हणजे मी मानव म्हणून माझी बुद्धी श्रेष्ठ असं होणार नाही. अनेक टप्प्यातनं अनेक उदाहरणाद्वारे असं सांगितलेलं आहे की या दोन प्रश्नांचा गांभीर्याने विचार करून भगवान श्री कृष्णांनी त्यांच्या सख्याला वीरश्रेष्ठ अर्जुनाला त्याच्यामध्ये संवादाच्या माध्यमातनं जे काही श्रीमद भगवद्गीतेचा आकार आपल्या समोर सादर केला त्याला आज 5000 वर्षानंतर सुद्धा आपण वारंवार विचार करतो, त्याच्यावर त्याचा दृष्टिकोन आपल्या प्रत्येकाशी जोडण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला अनेक आचार्य सत्पुरुष विचारवंतांनी जी मते मांडलेली आहे त्याच्यामधनं आपण वारंवार त्याचा मंथन करतो आणि ही खरं गीतेच्या विचाराची त्याच्यामध्ये सतत चालणाऱ्या ज्या काही टिप्पण्या आहेत त्याच्या विचार करण्याची आवश्यकता आहे. आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये सध्याच्या सगळ्या पिढीने येणाऱ्या पिढ्यांनी याच्यावर वारंवार जीवनविषयक तत्वज्ञान नेमके काय आहे कोणते आहेत, गीताकार भगवान श्रीकृष्णाला अभिप्रेत तरी काय आहे याचा शोध घेण्याची गरज आहे. आपल्या बुद्धीला जर एका या दिशेने वळवलं तर आपल्याला असं लक्षात येईल की वर्तमान काळात अभ्यासही श्रीमद भगवद्गीतेकडे भरपूर वळत आहे. या प्रश्नांच्या उत्तरांना आकार येत आहे आणि जीवनविषयक तत्वज्ञानाला समजून घेऊन विचारवंतांनी वैचारिक जर प्रयत्न केले तर हा प्रयत्नांचा एक आविष्कारच म्हटलं तरी चालेल. श्रीमद भगवद्गीतेवर अनेक भाष्यातून टीकातून अनेक प्रकारची निर्मिती झालेली आहे. ती सर्व आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकाराची दिशा देते. परंतु हा देखील प्रयत्न की आपल्याला जे काही करायचं आहे ते निष्काम कर्म तर आहेच पण त्याच्याबरोबर फळ हे विचार न करता, म्हणजे आपल्याला काय मिळेल याचा विचार न करता आपण आपले दिलेले काम, आपल्याला जे विहित काम आहे किंवा आपल्याला जे करण्याची अपेक्षा आहे आपल्याला ते करणं आवश्यकही आहे अशा बाबींचा आपण सतत विचार करून ते देवाला समर्पित करणे हेच खरे सम्यक उत्तर शोधण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे. हे सम्यक उत्तर श्रीमद भगवद्गीतेकडे आहे हे निश्चितच. आणि म्हणून त्याने अर्जुनांच्या माध्यमाने आपणच जरी अर्जुनासारखे आपण वीर क्या भूमिकेत नाही पण आपली प्रत्येकाची भूमिका जी आहे ती एक मनुष्य म्हणून तेवढीच महत्त्वाची आहे. आणि म्हणून प्रत्येक देशामध्ये काळामध्ये निरपेक्षरित्या आध्यात्मिक वैचारिक आपण याचा एक प्रवाह चालू ठेवला पाहिजे. याच्यावर जे काही चिंतन मनन आपण पुढे करणार आहोत त्याच्यावर या प्रत्येक टप्प्याचा एक एक भाग ऐकून आपण निश्चित त्याच्यातले प्रश्न पाठवावे आणि त्याचा आपण संवादाच्या रूपात पुढे एक विचार चालू ठेवूया. आपण सर्वांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात दिलेल्या सगळ्या विचारांना ऐकून घेतलं त्यामुळे मी प्रत्येकाचे शतश आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं त्याबद्दल धन्यवाद.
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हंसी तरंग सुनिए.
3: अच्छा तू मला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
4: मी काय म्हणतो, हास्य तरंग, हास्य तरंग, स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

हृदयो हसी का हंगामा कहकहों का खजाना ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे हास्य तरंग.

0: कार्यक्रमात आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करत आहोत.
1: Hee hee hee.

श्रोते हो, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सर्व श्रोत्यांना एक निवेदन, एक आवाहन. श्रोते हो, आजचा कार्यक्रम ऐकल्यानंतर तुम्हाला पुढच्या कार्यक्रमासाठी आम्हाला छान गमतीदार, मजेदार, लज्जतदार, विनोदी चुटकुले, विनोदी किस्से तुम्ही आम्हाला पाठवा, जेणेकरून पुढच्या कार्यक्रमात तुमच्या पत्रांवर आधारित हा विनोदी कार्यक्रम आम्ही तयार करू. फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे, एका पोस्ट कार्डवर तुमचा विनोद आपल्या नावासहित पत्त्यासहित आम्हाला जरूर जरूर पाठवा. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: कार्यक्रम हास्य तरंग, स्वर अनंत FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. मित्रांनो, पाठवाल ना पत्र? काय म्हणता, पत्ता पुन्हा एकदा सांगायचा? तर ठीक आहे, पत्ता परत सांगू पण कार्यक्रमाच्या शेवटी. आता मग तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहात ते कार्यक्रम लगेच सुरू करूया आपण. हा कार्यक्रम तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहित आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट अमोल देशमुख.

0: रेखे अव रेखे कुठी गेली लेकाची पोट्टी?
1: काय म्हणता?
0: पावणे पायाले येऊन राहिले तुले
1: मले?
0: नाही तर काय तुझ्या मायले पायाले येतील काय? वा रे वा पोरगी, चल कपडे घाल।
1: अव कपडे तर माझ्या अंगावर आहेत की?
0: अव भैयाने वानाचे गाऊन वर पाहुणे पुढे जातीस काय? साळी गिळी नेस, कुठे गेली तुम्ही माय?
1: देवळात गेली।
0: जाय भलाव पटकन, घरी पाहुणे येऊन राहिले आणि हे दिवा घेऊन फिरते। वा रे वा बायको। हो बिल्ड्या, कुठे गेलता?
2: मॅच पाहले
0: ससरीच्या? दिवसभर क्रिकेटच पाहत राहत काय? मी काय सांगतो ते ऐकून घे। आपल्या घरी पाहुणे येऊन राहिले, पलाटात जाऊन मोठे बाले बोलाव, तिकडून येता येता शामरावले आवाज देजो, आणि हे बघ येता येता मोठेबाच्या घरच्या नव्या चादरा आणजो, आणि जाय पटकन। लाईने तू आपली बैठक झाडून घेजो, आणि ते झालं की दारपाशी रांगोळी काढजो।
1: बाबा आई आली।
0: कुठे गेली होती? पाखराली पाणी घेऊन? हा घरी पाहुणे येऊन राहिले आणि तू बसते हिंडत भवानी?
1: कोण्या गावाचे पाहुणे येऊन राहिले?
0: वांगर गावचे आताच येऊन राहिले ना, अकराच्या गाळीनं। पोरगा स्वतः येऊन राहिला।
1: पोरगा काय करते?
0: पोराच्या घरी हॉटेल हाय, फाट्यावर दोन मजली मकान हाय, चार पाच एकर जमीन हाय, आणि निर्व्यसनी पोरगा हाय। सुपारीचं खांड पण खात नाही, जमलं तर आजच फायनल करून टाकू।
1: असे वक्तावर कुठे पाहुणे येत असतात काय? हो अगोदर काहून सांगितलं नाही त्यांनी आपल्याला?
0: आता फोन आला ना त्याचा, लवकर स्वयंपाकाला भीड, झांबड झांबड करू नको।
1: मी बरोबर करते, तुम्ही मंदा मंदा चक्र मारू नका, म्हणजे झालं बर। जा बैठकीत जा।
0: हो बघ्या, अति एक पाट आणणं पाय धुले, पाण्याची बकेट भरून ठेवजो, आणि साबण आण, साबणाचा कागद काळू नको, आपच लागलं तर काळतीन ते। चला रे बोरो बाहेर घ्या। पाहुणे आले, पाहुणे आले, पाहुणे आले। अरे काय, या या या या, नमस्कार। अरे अरे कुत्र्याला भिऊ नका, काही करत नाही, गरीब आहे। या या या, आवा गादीवर बसा, या तडियावर कायले बसता तर ती। बापू पंखा लावजो, बाबू ए बाबू लावजो पंखा लावजो, पंख्याखाली तोंड इकडे कर, हे अस इकडे कर, इकडे नवर देवड अस। हे बरो आणि आना पाणी चा ना। हे मेसूरवाले पाहुणे कोण?
3: मी वयक करून देतो। हे पोराचे जवई,
0: नमस्ते नमस्कार नमस्कार।
3: हे मावसे,
0: राम राम राम राम।
3: हे चुलते, राम राम। हे आबा, बुढ्याच्यानं जरा असा हुशीर झाला बर का, बुढा वक्ताला दाढी करायला गेला।
0: काय हरकत नाही, काय हरकत नाही,
3: तुम्ही घ्या चहा घ्या ना। मग नको, मग दूध घ्या।
0: बाळू एक शिंगल दूध आणजो।
3: अरे नरम सुपारीचं कुठ नाही आलं का रे? कुठ कुठे आहे? घेऊन ये घेऊन ये। तुमच्या घरच्या म्हशीचं दूध आवडते रे?
0: घरचीच म्हैस हाय, आपल्याला म्हशीचा लय शोक।
3: पहिली बकऱ्या होत्या, यंदा चिकल्या। तेच म्हणतो, नाही तर डेअरीचं दूध लय पातळ असते बघा।
0: त्याले काय चव असते हो? घ्या पान घ्या।
3: बोलवा पोरीले, उशीर कायले करता? बोलवा बोलवा।
0: काय हरकत नाही, काय हरकत नाही। ए बाई
3: बेटा किती मा ये अस बस पाटावर,
0: विचारा नाव विचारा।
3: भाई काय नाव आहे तू?
1: आपले नाव लेखा।
3: शिक्षण?
1: मॅट्रिक फेल।
3: जन्मतारीख?
1: 16090।
3: पोरगी जरा तोतडी बोलते का?
0: हो लहानपणापासून सवय आहे तिले, साऱ्याच्या पायाला बाई लाग जाय घरा। मग कस काय राव, सांगा काय पसंती तुमची?
3: पोरगी तशी पसंत आहे पण
0: पण काय
3: जरा तू ती बोलते
0: मग
3: आम्हाला विचार करा लागेन। पोराच्या मामाला विचारा।
0: बोला मामा। काय विचारू नका,
3: आमचा पोरगा आहे जरा तो तरच बोलते बोलता खेपीची बोलते काही लांबून लावू नका तुम्ही आता घ्या उरकून पण हुंड्याची सोय नाही आमची हुंडा कोणाले पाहिजे हो जोळ्याले जोळा झाला याच्या पेक्षा पाहिजे काय आना कुकाची वाटी लावाटी रे सर याला

न देखनी पोरगी तुमची रूपा न देखनी हिऱ्याची हिरकणी धनुचंद्राची चांदणी वाटत असेल शोभावी राजाची राणी वाटत असेल शोभावी

पोरगी तुमची नाजूक सुकुमार, पोरगी तुमची नाजूक सुकुमार, चालत जाता येता तिचे हाल होणार, सायकलवर बसवणं तिला नाही शोभणार, सायकलवर बसवणं तिला नाही शोभणार, आणि चार चौघात मामा तुमचीच आबरू

0: का हो आजबराव, कुठी गेले होते 2-3 दिवस?
1: काही विचारू नका हो, पुरी आदल घडली.
0: कशी का हो?
1: त्या रोजी बोरगावले गेलो, भाचीची फायनल होती. अगोदर गावातून रिसोडाले गेलो आणि एसटीले जरासा टाइम होता. मी आता दळोक दाळी करून घ्यावं म्हणलं.
0: मग
1: बस स्टँड पाशी एका सलून मध्ये गेलो, दाळी केली. सलून वाला मले म्हणे की केसाले डाय करून घ्या.
0: हा बरोबर आहे, बैठकीत माणूस का टिप दिसायला पाहिजे.
1: मग केसाईले हेअर डाय केला आणि तसाच पैसे देऊन सलूनच्या बाहेर आलो.
0: मग
1: जरा बाहेर आलो तसा पाण्याचा ठोक आला, केसाचा डाय ओलाच होता.
0: जस डोसक्यावर पाणी पडलं तसा डाय पुरा तोंडावर पसरला. तोंड काय भोर, कपडे काय भोर, दस्तीले तोंड पुसलं पुन्हा चेहरा काय भोर झाला, दस्ती काही कुट झाली. अरे बाप रे, लय बुरी गोड झाली हो.
1: मी वानेरा सारखा दिसो ना, माही मले शरम लागे.
0: मग अवनळावर तोंड धुतलं, पण ते कायच निघते,
1: पक्का रंग झाला. सोबत दुसरे कपडे नाहीत. त्याच कपड्यावर बस स्टँड वर आलो. बस स्टँड वरचे सारे लोक मले पाहून बुजाडत ना, लहान पोट्टे भेत, काहून की मी दिसोस तसा भूतासारखा.
0: मग
1: एसटीले जरासा टाइम होता म्हणून टॉयलेटला गेलो. याद भुल्ली न लेडीज टॉयलेट मध्येच गेलो ना जी.
0: अरे वाय शिले का,
1: घाई घाई दुसलो. अंदर गेलो तर अंदर एक बाई मले पाहून भेली ना, माय तिनं काय हांबरडा फोडला. तोंड पाहून ती मले मोठमोठ्यानं ओरडू लागली ना.
0: मग
1: बाईचा कल्ला पाहून तिचा नवरा पयत आला आणि माणसं धावत आले, त्याहिले मी दिसलो. मग काय इच्छारू नाय, आचारू नाय, काहीच नाय. तिच्या नवऱ्यानं एकदम फायरिंग सुरू केली,
0: म्हणजे
1: रट्टे सुरू केले. लाथा बुक्या ज्या कळावर पडलो त्या कळावर रट्टे. बाकीचे लोकही मारायला भिडले ना बाबू, मारणारे 4-5 आणि मी एकटा. त्याले वाटलं की हा दारूच पेला आणि बाईले काहीतरी बोलला. मी म्हणो म्या बाईले हातही लावला नाही, काही बोललो नाही हो. घाई घाई दिसलो, मले माफ करा हो, हात पाय जोडतो. तरी रट्टे चालूच.
0: मग
1: तिकडून एक पोलीसवाला आला, मले म्हणे
2: चाल ठाण्यात, तुले अंधारच करतो.
1: त्यानं गलपट पकडून दूर नेलं. म्या म्हणलं जाऊ द्या ना साहेब, माय चुकी झाली. पण तो काही ऐकेनात ना. शेवटी मी त्याले खिशातले पैसे दिले.
0: किती दिले?
1: खिशात 250 रुपये होते, सारेच दिले. हा त्यानं सोडलं. मग मी पुरा पैदल झालो लेका, खिशात खळकू नाही, ओळखीचा कोणी नाही, जुलूम झाला.
0: मग
1: हा सारा मूड गेला. बोरगावले जायचं कॅन्सल केलं, म्हणलं आता चला घराकड, पण खिशात खडकू नाही. शेवटी बस स्टँड वर पैदल आलो आणि म्हणलं आता कुठं जाऊ कुठं जाऊ. रेल्वे स्टेशन वर गेलो आणि म्हणलं आता रेल्वेत फुकट जाऊ. बसलो गाडीत.
0: कोण्या गाडीत?
1: बसलो बाबा अकोला हिंगोली गाडीत. मले पाटलू स्टेशन वर जायचं होतं ना. संडासा पाशी एका कोपऱ्यात मान खाली घालून बसलो. गाडी सुरू झाली. तसा गाडी तिकीट चेकर आला ना.
0: मग
1: म्या म्हणलं साहेब अशी कशी कंडिशन आली, माझ्याजवळ तिकीट नाही. त्याले हात पाय जोडले, पण त्यो कायला ऐकते, तो तर म्हणे तुले अंधारच करतो.
0: मग
1: माहे 7 गेले आणि 5 राहिले. म्हंटल आता ह्या घालते मले बिनभाड्याच्या खोलीत. चोरासारखा बसलो ना बाप्पा. पण पुढे गेल्यावर गाडी मधातच थांबली.
0: होऊन
1: रोडचं काम सुरू होत. तशी गाडी थांबली तशी मी डब्यातून खाली उडी मारली आणि निघालो. 12 कोस पैदल चालून रात्री 2 घरी आलो. दार वाजवलं, बायकोन जस दार उघडलं तशी मुले पाहून भेली ना ती. मी तिले भूतच दिसलो. तिची दात खीज बसली ना बाप्पा. रात भर तिले सूद नव्हती आणि तिले सूद आल्यावर मी बिमार पडलो. आता मी या गोष्टीची शपथ घेतली.
0: कोणत्या रे,
1: डोसक्याले टक्कल पडलं तरी चालेल, पण आयुष्यात कधी केसाले मी डाय करणार नाही बाबा.

0: ढोल खाऊ नका। काल टीव्हीवर अमेरिकेतल्या शेतकऱ्याची मुलाखत दाखवली। कशी? अमेरिकेतला शेतकरी आपल्यासारखा बांडसावर राहत नाही, कोट पॅन्ट घालते, चिकन चोळ्या राहते, इंग्लिश बोलते, त्याले पाहिल्यावर तो कोण्याच्या अँगलने शेतकरी वाटत नाही बाप्पा।
1: अरे किती एकर शेत व्हायती रे तो?
0: 1000 एकर। तिकडे आपल्या सारखे 4-2 एकर वाले बुडीत कास्तकार नाहीत, एका जवळ 1000-1000 एकर जमीन हाय।
1: 1000 एकराले किती बैल लागत असतील बाप्पा?
0: अरे तिकडे बैलाचा कुटाणाच नाही, सारं काम मशीन करते। मशीनच फिरते, मशीनच सोंगते, मशीनच कापूस येसते, आणि फवारा इवायनातून होते।
1: बापरे, इवायनातून फवारा?
0: तिकडे प्रत्येक शेतकऱ्याजवळ हेलिकॉप्टर हाय। तिकडे आपल्यासारखा निंद्याचा बाजार भरत नाही, मजुरायच्या इकडे चक्रा मारा लागत नाही, उन्हाऱ्याले मस्का मारा लागत नाही। एकच मशीन 100 माणसाचं काम करती।
1: एवढं काम एकटा माणूस कसा करत असीन?
0: तो काय आपल्यासारखा कुपाले फास्ट ठोकत नाही बसत।
1: मग
0: कॉम्प्युटर वर स्टडीमेंट काढते, त्याच्या सोबत त्याची बायको दाखवली।
1: कशी होती रे? एकदम हिरोईनच होती बाप्पा।
0: आपल्याकडची वावरात जाणारी बाई तर 40 किलोच्या वर येचित नसते। तिच्या लुगड्याले दान मारायला लागते, 125 रुपयाच्या साळीले पिको फल नसते, केसाले तेल नसते। एकादशा धरू धरू ती अगदीच थकेल दिसते, पण अमेरिकेच्या शेतकऱ्याची बायको
1: एकदम खतरा।
0: माणूस जराभर फायतच राहते, ते चिकन खाते, पांढरी बक राहते बोगळ्यासारखीच, आणि धंदा काय करते ती? ते काय युवा घेऊन वावरात जाते काय? नाही, ती खंदाळी करून कापूस येतच नाही।
1: मग
0: मेकअप करून कॅम्प पुटळपुळ बसते, तिच्या टीव्हीवर सार वावर दिसते। माल किती झाला, किती इकला, असा सारा पैशाचा हिशेब ठेवते।
1: अण्णा, त्याचा एवढा मोठा माल कोण घेत असेल?
0: अरे त्याच्याजवळ दाल मिल, ऑइल मिल, जिनिंग असते, एकटाच सार करते। तिकडे मंदातले दलाल नसते, सरकार त्याच्या माल जाण्यावर विकत घेते।
1: काका, एवढे एकटा कसा करीत असेल व तो?
2: अरे बबनिया, मी काय खोटा बोलीन काय रे? खुद्द सांगे ना, टीव्हीवर त्याचं वावर दाखवलं, हेलिकॉप्टर मिल दाखवले। म्या म्हणलं तू आपल्यासारखा बंडी घे नेसून का वावरात जात असिन का?
0: अरे बंडीची गोष्टच नाही तिकडं, डवरे, वखर, दुंडे, तुंडे, कनोळी, मुसके कोणाच्या घरी दिसत नाहीत।
2: आव काका, कसं घर आहे त्याच?
0: शाही घर आहे। आपल्या घरात एका खोपऱ्यात कापूस, इकडून पोते, तिकडून कुटार, वरती ढोर, सप्रीत बकऱ्या, आणि त्याच तसं नाही। त्याच्या घरात दुकानासारख्या अशा बाटल्या दिसतेत। तो वावरात द्राक्ष काढून बियर तयार करते। त्याच्या घरात टीव्हीचे कॅमेरे दिसते। तो आपल्यासारखा रोजच्या रोज वावरात वानेरा हाकलत नाही।
1: मग
2: अरे किती सांगू बाबा,
0: वावरातले पीक त्याले कॅम्प्युलेटर वर दिसते ना। गाई म्हशीचा कुटाणा कोण करते?
1: अरे ते त्याची बायको करते।
2: म्हणजे काय, म्हशी धुते का काय?
0: अरे नाही रे गणिया, अरे म्हैस ही मशीनच धुते। ते फक्त ध्यान ठेवते, तिले आपल्यासारखे सळा सळून कला लागत नाही, मातेरे धुवा लागत नाही। ते जीन पॅन्ट घालून मशीन चालवते, दिवसातून 18 घंटे काम करते। 18
1: कमाल झाली राजा।
0: अरे तिकडे आपल्यासारख्या बुडीत बँका नाहीत, बँक बगरवाजी पैसा देते, बगरवाजी सबसिडीवर मशीन देते, म्हणून तिकडे कोणी मरत नाही।
1: गोट खरी आहे
0: तो हेच तर सांगे। मी एकटा असून 1000 एकर व्हायतो, वरतून 17 धंदे करतो, रात दिस मेहनत करतो, आणि तुम्ही 2-4 एकर व्हायता तरी बी आत्महत्या करता? तो बायाली म्हणे जिजाबाई व्हा, घरच्या माणसायले ढिवसा द्या। माणसायले म्हणे दुसरा जन्म नाही,
2: ह्याच जन्मात चांगलं जगून घ्या, लेकराईचे वाखे करू नका. तो म्हणे सुग्रणीले हात नसते तरी ते नाजूक खोपा तयार करते. तुम्हाला देवानं दोन हात दिले, विचार कराले डोकं दिलं तरी खाय खाता दिमाग चालवा. माणसाचा दिमाग हाच त्याचा पैसा आहे. झोल खाऊ नका गळे हो, जे होईल ते पाहून घेऊ.
3: नाच करायचा.

0: तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख आणि सविता भरत जाधव. मित्रांनो, आपल्याला आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही तुम्हाला पत्र पाठवण्यासाठी पत्ता सांगणार आहोत. तर पत्ता याप्रमाणे, पेन आणि वही सोबत ठेवा पत्ता लिहून घ्यायला. पत्ता असा आहे, कार्यक्रम हास्य तरंग, स्वरानंद FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणे सुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा. पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे, आज याच ठिकाणी थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सर्व श्रोत्यांना AR परवेजचा प्यार भरा नमस्कार.
1: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
2: आता तू मला एकच सांगतो, स्वरानंद केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वरानंद केंद्रावर हास्य तरंग.

0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM. मी आरजे शुभांगी आजच्या या खास कार्यक्रमात विनोबा म्हणे या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. श्रोते हो, जसं की आपल्याला माहितीच आहे, ओपन लिंक फाउंडेशन आणि संजय दालमिया सर यांच्या अथक प्रयत्नातून सुरू झालेलं विनोबा ऍप हे सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसाठी अतिशय सहाय्यभूत असं ठरतंय. त्यांचं योगदान या ऍपमध्ये दिसतच आहे आणि विविध त्यांच्या ऍक्टिव्हिटीज असतात, इनोव्हेशन्स असतात, ते शिक्षक याद्वारे त्याचं प्रेझेंटेशन करत आहे आणि विनोबा ऍपतर्फे या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना एकत्र आणण्याचं काम केलं जात आहे. आणि तसंच जे शिक्षक चांगल्या पोस्ट नेहमी टाकत असतात त्यांना पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड दिला जात असतो आणि ज्या शिक्षकांना हा रिवॉर्ड मिळतो त्या सर्व शिक्षकांना आपण आपल्या रेडिओ मन भावनाच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो आणि जाणून घेत असतो त्या शिक्षकांचा प्रवास, त्यांनी केलेलं कार्य, त्यांचे उपक्रम. तर आज सुद्धा आपल्यासोबत आहेत सौ अश्विनी ज्ञानदेव कांबळे, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा देऊळगाव गुजरी तालुका जामनेर येथून या शिक्षिका आलेल्या आहेत. अतिशय उपक्रमशील त्यांचं कार्य आहे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची शाळा आणि त्या स्वतः खूप सारे अथक प्रयत्न करत असतात. तेव्हा आपण जाणून घेऊया त्यांच्या या कार्याबद्दल. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम मला सांगा ना, तुम्हाला हा रिवॉर्ड जो मिळालेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. कितीदा तुम्हाला रिवॉर्ड मिळालाय?
1: प्रथमतः तुम्ही अभिनंदन केल्याबद्दल धन्यवाद मॅडम. 2024 मध्ये मला जिल्हास्तरावरील एक पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर 2025 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये मला जिल्हास्तरावरचा पुरस्कार मिळालेला आहे मॅडम.
0: बरं, आणि तुमची सेवा किती वर्षांची आहे आता सध्या?
1: म्हणजे जिल्हा परिषद शाळेत जॉईन होऊन मला खूप कमी कालावधी झालेला आहे, केवळ 1.5 वर्षाची सेवा आहे माझी. मी सध्या शिक्षण सेवक या पदावर कार्यरत आहे.
0: अच्छा अच्छा. आणि कुठल्या वर्ग आहे तुमच्याकडे?
1: माझ्याकडे मागच्या वर्षी 1वा वर्ग होता, नॅचरल ग्रोथ पद्धतीने तो पुन्हा दुसरीच्या स्वरूपात आता सध्या माझ्याकडे 2वा वर्ग आहे.
0: मॅडम कसं वाटतं लहान मुलांसोबत एंगेज व्हायला, त्यांना शिकवायला?
1: चांगला अनुभव मला मिळत आहे. सर्वप्रथम या लहान मुलांसोबत आपण लहान मूल होऊन त्यांच्या जागी आपली भूमिका ठेवूनच कार्य करणं गरजेचं असतं. अशा वेळेस त्या मुलांमध्ये मिसळून त्यांच्या भावना जाणून आणि त्यांना शाळेची ओढ लावण्यासाठी आपले कार्य असणं आवश्यक आहे.
0: बरोबर, खरंय. विनोबा ऍप ज्यावेळी तुम्हाला समजलं की आता हे ऍप आपल्याला हँडल करायचं आहे किंवा आपल्याला त्याच्यात काहीतरी नवनवीन टाकायचं, तर त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं सुरुवातीला?
1: सुरुवातीला जवळपास जुलै महिन्यामध्ये, जुलै 2024 ला आमच्या केंद्र स्तरावर एक प्रशिक्षण घेण्यात आलं होतं आणि त्या प्रशिक्षणाअंतर्गत आमच्या केंद्र प्रमुख श्री जाधव सर यांनी आम्हाला याविषयी माहिती दिलेली होती. तेव्हा याच्यामध्ये खूप ऍक्टिव्हिटी आपल्याला करण्यासारख्या आहेत ही बाब त्यांनी आम्हाला समजावून सांगण्यात आली होती. पण त्याचा वापर ज्यावेळेस आम्ही सुरू केला तर एक अतिशय चांगला अनुभव आम्हाला या ऍपच्या माध्यमातून अनुभवायला मिळाला.
0: कसं कार्य असतं ऍपचं, थोडक्यात सांगाल
1: का? या ऍपच्या माध्यमातून वर्गामध्ये ज्या ऍक्टिव्हिटी आपण घेतो विद्यार्थ्यांसाठी, त्या ऍक्टिव्हिटी आपल्याला पोस्ट करायच्या असतात, व्हिडिओद्वारे त्याची रेकॉर्डिंग करून ते अपलोड करायचे असतात. आता याच्या मागे प्रामुख्याने 4-5 बाबी आहेत ज्या विशेष उल्लेखनीय आहेत. त्यामध्ये पहिली जी बाब आहे ती आहे टीचर्स ऍक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये टीचर्स विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या प्रकारचे उपक्रम घेतात ते उपक्रम या ठिकाणी पोस्ट केल्या जातात. त्याचबरोबर दुसरी जी बाब आहे ती आहे टीचर्स स्टोरी. त्याच्यामध्ये टीचर्सला जे अनुभव येतात, त्याच्या विविध शिकवण्याच्या ज्या शैली आहेत, अध्यापन पद्धती आहेत, त्याचा वापर त्यांनी कसा करावा किंवा कसा करतो आहे विद्यार्थ्यांसाठी याची माहिती देण्यात येते. त्याचबरोबर काही प्रेरणादायी विद्यार्थी जर त्याच्या वर्गामध्ये असतील तर त्यांचीही दखल घेऊन त्यासंबंधित माहिती अपलोड केल्या जाते. त्याचबरोबर महावाचन हा एक उपक्रम आहे ज्यामध्ये आपण पाहतो आहेत की मागच्या काही कालावधीमध्ये 8वी 9वीच्या मुलांना देखील लिहिता वाचता येत नाही अशी शोकांतिका आपण शिक्षण क्षेत्रामध्ये पाहिलेली आहे. तर त्या अनुषंगाने बालवयापासूनच मुलांचे वाचन कौशल्य वाढवण्याच्या दृष्टीने विनोबा ॲप प्रयत्नशील आहे आणि त्याच्यामध्ये महावाचन हा एक उपक्रम आहे ज्या अनुषंगाने मुलांच्या वाचनाची प्रॅक्टिस घेतल्या जाते आणि त्याचे व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड केले जातात. आणि त्याचबरोबर एनईपी 2020 अनुषंगाने सर्व ठिकाणी आपण इयत्ता पहिलीपासून इंग्रजी विषयाचं अध्यापन सुरू करतो आहेत आणि संपूर्ण जो भाग आहे तो सीबीएसई मंडळाप्रमाणे आपण कार्यप्रेरण आहोत. तर त्या अनुषंगाने स्पेलिंग बी या नावाचा जो उपक्रम आहे त्या ठिकाणी इंग्रजी शब्दार्थ, इंग्रजी निबंध, इंग्रजी सेंटेन्स रिडिंग अशा स्वरूपाचे व्हिडिओ आपण स्पेलिंग बी या उपक्रमांतर्गत आपण अपलोड करू शकतो.
0: अरे वा छानच, म्हणजे विद्यार्थ्यांना एक नवीन मोटिवेशन मिळत असतं या अनुषंगाने.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: विद्यार्थी रिस्पॉन्स कसा देतात या सगळ्या गोष्टीला?
1: सुरुवातीला आम्हाला हे ऍप समजून घेणं, ते अपलोड करणं, व्हिडिओ कसे प्रिपेअर करायचे, त्याला स्ट्रक्चराइज कसं करायचं, एडिटिंग कसं करायचं, ह्या बाबी आमच्यासाठी नवीन होत्या. अशा परिस्थितीमध्ये आमचे जे केंद्रप्रमुख आहेत ते खूप तंत्रस्नेही आहेत आणि त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो आणि मग विद्यार्थ्यांची अशी प्रतिक्रिया येऊ लागली की सुरुवातीला ते कॅमेरा कॉन्शियसनेस जो असतो तो अनुभवायला भेटला.
0: हा,
1: आणि इयत्ता पहिली दुसरीच्या मुलांना तितकंसं आपण ओरडून वगैरे नाही सांगू शकत. तर अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीला थोडासा तो कॉन्शियसनेस होता, पण पुढे पुढे विद्यार्थ्यांना यामध्ये खूप आनंद येऊ लागला आणि विद्यार्थी स्वतःच आता असे बोलत आहेत की मॅडम आज कुठली ऍक्टिव्हिटी करायची, आज कुठल्या संदर्भाने आपल्याला व्हिडिओ तयार करायचा आहे.
0: पालकांचा सहभाग कसा असतो या बाबतीत?
1: आता यामध्ये आणखी एक नाविन्यपूर्ण बाब अशी आहे की पालकांचा सहभाग सुद्धा आपल्याला घेता येतो. बरेच पालक जे आहेत त्यांनी आपल्या मोबाईलवर हे ऍप डाऊनलोड करून घेतलेलं आहे आणि ते देखील शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी संयुक्तिकरित्या केलेल्या व्हिडिओला प्रतिसाद देतात आणि त्यामध्ये सुधारणात्मक कमेंट्स देखील ते शेअर करतात आमच्यासोबत आणि त्यामुळे उपक्रम सुधारण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण गोष्टी पुढे चालून करण्यासाठी आम्हाला हातभारच लागतो आहे.
0: खरं म्हणजे आपला पाल्य जो आहे तो शाळेमध्ये जाऊन काहीतरी इनोव्हेटिव्ह करतोय आणि त्याला ते सगळ्या ऍक्टिव्हिटी त्यांना घरबसल्या बघायला मिळणं हे खरंच कौतुकास्पद त्यांच्यासाठी सुद्धा आहे आणि खरंच विनोबा ऍपचं हे जे कार्य चाललेलं आहे ते खूपच प्रशंसनीय असं आहे, उल्लेखनीय आहे. तर मॅडम सांगा ना, तुमच्या शाळेत आता पटसंख्या किती आहे?
1: आमच्या शाळेची म्हणजे नॅचरल ग्रोथ इतकी चांगली आहे मॅडम की संपूर्ण केंद्रामध्ये मोठी शाळा म्हणून आमच्या शाळेचं नाव लौकिक आहे आणि मागच्या वर्षी आमच्याकडे 63 विद्यार्थ्यांची पहिलीला ऍडमिशन झाली. नवप्रवेशित विद्यार्थी 63 होते. आता यावर्षी ती पटसंख्या कायम ठेवण्यामध्ये आमच्या शाळेचा खूप मोठा हातभार आहे आणि ऍज इट इज त्या वर्गाची पटसंख्या तितकीच आहे मॅडम.
0: अरे वा,
1: मग ही वाखाणण्याजोगी गोष्ट आमच्या शाळेच्या दृष्टीने आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठा हातभार संपूर्ण विनोबा टीमच्या माध्यमातून आम्ही देऊ शकतो.
0: बरं, वर्गामध्ये कुठले कुठले उपक्रम तुम्ही घेत असता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी?
1: विषयांच्या अनुषंगाने आम्ही मराठी विषयासाठी वाचन कौशल्य जे आम्हाला SCERT कडून शैक्षणिक साहित्य मिळतं त्याचा देखील वापर आम्ही उपक्रमांसाठी करतो आहे. गणित विषयाच्या संदर्भाने सांगायचंच गेलं तर गणित विषयाची एक पेटी आम्हाला देण्यात आलेली आहे, त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं साहित्य आहे. त्या साहित्याचा वापर करून आम्ही विद्यार्थ्यांना अध्यापन करत असतो आणि ते संपूर्ण शैक्षणिक साहित्य वापरल्यामुळे मुलांना त्या कन्सेप्ट इतक्या इझिली समजतात आणि कंटिन्युअस ऍक्टिव्ह राहतात. म्हणजे जे फक्त पुस्तकी ज्ञान यापेक्षा व्यवहारिक अनुभव घेत घेत ते शिकत आहेत, त्यामुळे कृतीतून शिक्षण ही जी कन्सेप्ट आहे ती आम्हाला इम्प्लिमेंट करण्यासाठी खूप मदत होते आहे.
0: आणि बरेच शिक्षक या ऍपवर अपलोड करत असतात आपापले व्हिडिओ, तर असं कधी झालंय की मला त्यांचा व्हिडिओ बघितला आणि तो मला माझ्या वर्गात करावा असं वाटला, असं कधी होतं का?
1: हो, निश्चितच मॅडम. आम्ही संपूर्ण विनोबा टीमच्या मध्ये जेही व्हिडिओ अपलोड होतात ते आम्ही पाहत असतो की या शिक्षकांनी कुठली नाविन्यपूर्ण कृती त्यांच्या वर्गामध्ये केलेली आहे आणि ती कृती पाहून तशा स्वरूपाची कृती आपल्या वर्गासाठी जर उपयोगीत आणता येत असेल तर आम्ही निश्चितच तशा कृती करतो आहेत. आणि एक मोटिवेशनल गोष्ट होते आहे, आता आम्ही नवनियुक्त शिक्षिका आहे मी, तर अनुभवी शिक्षकांकडे अनेक अशा कन्सेप्ट आहेत आणि ते इतक्या इनोव्हेटिव्ह पद्धतीने देखील शिकवतात, तर त्या गोष्टींचा वापर आम्ही आमच्या अध्यापन पद्धतीमध्ये करतो.
0: अरे वा, खूप छान. म्हणजे शेअरिंगचा खूप मोठा फायदा हा होतोय की एकमेकांच्या देवाणघेवाणीमुळे आपण नवीन काही आपल्या विद्यार्थ्यांसाठी इनोव्हेटिव्ह नक्कीच देऊ शकतो. शाळाबाह्य मुलं जे असतात त्यांना शाळेत आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल?
1: त्याचं स्वरूप असं आहे मॅडम की शाळाबाह्य जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही सर्वप्रथम आपली ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट होण्याच्या आधीच सर्वेक्षण केलेलं असतं. म्हणजे साधारण ही प्रोसेस आमची एप्रिल महिन्यापासूनच आम्ही नवीन शैक्षणिक वर्षासाठी सुरू करतो. त्या दरम्यान सर्वेक्षण असेल, पालक भेटी आहे, आणि त्याचबरोबर जी आमची शालेय व्यवस्थापन समिती आहे समितीमधील सदस्यांशी संपर्क करतो. अशा या सगळ्या बाबी ज्या इंटरलिंक आहेत त्यांचा उपयोग करून आम्ही शाळाबाह्य मुलांना शाळेमध्ये आणण्यासाठी कार्यप्रेरण आहेत.
0: मला असं वाटतं की शहरी भागात तर पालक खूप जागृत असतात शिक्षणाविषयी, पण ग्रामीण भागात बऱ्याचदा ही उदासीनता आढळते की नाही पाठवायचं आम्हाला शाळेत, घरकाम महत्वाचं आहे, उद्योग महत्वाचा आहे. तर त्यावेळी तुम्ही मुलांना शाळेत आणण्यासाठी काय काय करू शकता शिक्षक म्हणून?
1: आता मी ज्या भागात काम करते, माझी शाळा देऊळगाव गुजरी या गावामध्ये आहे. अतिशय बिकट आर्थिक परिस्थिती असणारे पालक आमच्या वर्गामध्ये आहेत त्यांचे विद्यार्थी. तर त्यांची स्थिती अशी आहे की मॅडम कामासाठी त्यांना इतर जिल्ह्यांमध्ये जावं लागतं, आणि अशा परिस्थितीमध्ये ती मुलं आपली इथेच सोडून जातात, म्हणजे गावी सोडून जातात. मग त्यांचं पालकत्व त्यांच्या आजी आजोबांकडे असतं. तर अशा वेळेस या पालकांना आम्ही सातत्याने सांगत असतो की तुम्ही तुमची मुलं इथंच ठेवून जा, आणि जर कुठल्याही पद्धतीची त्यांना काही गरज भासेल तर तुमच्या जागी आम्ही आहोत. आणि मुलांमध्येही ही जागरूकता आहे की माझे आई वडील जरी गावामध्ये नसले तरी मॅडम आहेत, सर आहेत, ते आम्हाला सहकार्य करतील. त्यांचे जे आजी आजोबा आहेत त्यांच्याशीही आम्ही सुसंवाद साधलेला आहे, आणि संपूर्णतः अशा ऊसतोडीसाठी व्यवसायानिमित्त बाहेर गेलेल्या पालकांच्या पाल्यांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी ही शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक आणि आम्हा शिक्षकांच्या माध्यमातून पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे.
0: छानच. म्हणजे शाळा म्हणजे मुलांचं दुसरं घर असं आपण म्हणू शकतो. तर त्या योगे मुलं तुम्हाला अटॅच होतात आणि त्यांना नक्कीच आपलं घर हे वाटावं म्हणून तुमचे प्रयत्न असतात, ते खूपच छान आहे. पण मला सांगा ना मॅडम, पूर्वीची जी शिक्षण पद्धती होती खडू आणि फळा, या व्यतिरिक्त आता काय नवीन क्रिएटिव्ह परिवर्तन झालेलं आहे असं तुम्हाला वाटतं?
1: आता मी ही जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी आहे. माझं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे. तर बेसिकली तेव्हा संगणकाची ओळख आम्हाला नव्हती, आणि आम्ही आता संगणकाची ओळखही मुलांना करून देतो आहे. त्याचबरोबर जी अनेक प्रसार माध्यमे आहेत त्यांच्याशी आम्ही त्यांचा परिचय करून दिलेला आहे. त्याचबरोबर AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्ही आमचे व्हिडिओ वगैरे एडिट करतो आहेत. तर त्याचा देखील वापर आम्ही शैक्षणिक साहित्य म्हणून करतो आहे. आता आपण पाहतो आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये संपूर्ण जिल्हा परिषद शाळांना असे इक्विपमेंट प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये टॅब असेल, संगणक असेल, OHP ओव्हरहेड प्रोजेक्टर असेल, अशा अनेक बाबी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. त्याचा सातत्याने आम्ही वापर आमच्या अध्यापनामध्ये करतो, आणि व्हिज्युअलाइज होत असलेल्या गोष्टीमधून 80% ज्ञान प्राप्त होतं. तर त्यामुळे विद्यार्थी आपलं अवधान जे आहेत ते त्या कंटेंटकडे 100% देण्याचा प्रयत्न करतात. आणि आजकाल आपण पाहतो की संपूर्ण व्हिडिओ वगैरे जे आहेत ते रंगीत आणि ॲनिमेटेड आहेत, आणि ते विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार तयार केलेले आहेत. त्याचबरोबर त्यांना अटॅच म्युझिकही असं आहे की आपण कितीही नाही म्हटलं तरी आपलं अवधान तिकडे जातच. तर या सगळ्या बाबी आपण संगणकाच्या माध्यमातून तिथंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर आमच्या शाळेसाठी डिजिटल बोर्ड देखील अवेलेबल आहे. तर डिजिटल बोर्डच्या माध्यमातून देखील आम्ही
0: खूप त्यांना व्हिडिओ
1: दाखवतो, ग्राफ्स शिकवतो, शेप्स वगैरे ड्रॉइंग करण्यासाठी पण ते एक आमच्यासाठी एक बेस्ट टूल निर्माण झालेलं आहे.
0: भाषा विकासासाठी नेमकं काय प्रयत्न असतात?
1: भाषा विकासासाठी
0: वाचन, बऱ्याचदा मुलांना असं होतं की अक्षर ओळख नसते किंवा खडूचाच असतो, किंवा त्या व्यतिरिक्त काय नवीन तुम्हाला सांगता येतं?
1: आता भाषा विकासाच्या बाबतीमध्ये मराठी माध्यमाची शाळा आहे, त्या अनुषंगाने आम्हाला ज्या परिचित गोष्टी आहेत त्याचा उपयोग आम्ही आता जसा तुम्ही म्हटलं ख खडूचा तसा आम्ही ख खटाऱ्याचाही शिकवतो आणि ख खलबत्त्याचाही शिकवतो. म्हणजे आपल्या दैनंदिन परिचित ज्या वस्तू आहेत त्यांचा संबंध आम्ही वर्णमालेशी जोडतो आणि त्याचबरोबर त्यांचं वाचन जे आहे वैयक्तिकरित्या आम्ही विद्यार्थ्यांचं वाचन घेतो. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कुठले कमकुवत दुवे आहेत ते सुद्धा दूर करून आम्ही त्याला वाचनामध्ये प्रगत करण्याचा प्रयत्न करत असतो.
0: छानच.
2: ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: आणि मग या पुढचे प्रोजेक्ट तुमचे काय आहे अजून नवीन शाळा विकासासाठी?
1: 2024 मध्ये मी एक नवोपक्रम सादर केलेला होता, करूया मैत्री गणिताशी. म्हणजे आमच्याकडे सेमी इंग्रजी माध्यमाचा आम्ही वर्ग ठेवलेला होता, कारण नवीन जे शैक्षणिक धोरण होतं त्याच्यानुसार येत्या कालावधी म्हणजे 2025-26 हे शैक्षणिक सत्र CBSE मंडळाप्रमाणे आपण करणार होतो सर्व मराठी माध्यमाच्या शाळांना देखील. त्यामुळं त्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही आमच्या वर्गासाठी केंद्रप्रमुखांच्या मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण वर्ग हा सेमी इंग्रजी माध्यमाचा ठेवला होता आणि त्यामुळे गणित विषयामध्ये संपूर्ण आता 1, 2, 3, 4 हे कुठल्याही विद्यार्थ्यांना म्हणजे घरीच कुटुंबात आई किंवा वडील शिकवतात, पण तीच कन्सेप्ट ग्रामीण स्तरावर ज्यावेळेस आपण विचारात घेतो 1-2 किंवा 1-2 स्पेलिंग्स मुलांना ज्ञात नसतात, त्यामुळे तो एक टफ टास्क होता माझ्यासाठी. त्यामुळे 2024 मी हा नवोपक्रम राबवला आणि त्याचं यश माझ्या वाट्याला असं आलं की मुलांना इंग्रजी जे अंक आहेत ते इझिली परिचित झाले. मी गणितीय खेळ घेतले

0: तुम्ही केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: म्हणजे मुलांना जर आपण प्रॅक्टिकली शिकवलं तर ते लवकर शिकतात आणि ते कायमचं त्यांच्या लक्षातही राहतं. जसं आपण एखादं उदाहरण घेऊ, सायकल कशी चालवावी हे वाचून सांगण्यापेक्षा आपण जर प्रॅक्टिकली त्यांना सायकल शिकवली तर ते आयुष्यभर त्यांच्या लक्षात असतं. तसंच हे काहीसं तुमचं कार्य आहे. आणि मग विद्यार्थी, पालक यांचा सहभाग, संस्था काय करते यासाठी तुमची?
2: आता आमच्या शाळेची जर बाब सांगायची झाली तर पालकांचा संबंध, संपर्क इतका आहे की गाव म्हणलं की एक छोटी प्लेस झाली. आणि त्या अनुषंगाने प्रत्येकच पालक हा शिक्षकांना ओळखतो. आणि माझं असं आहे की मी त्याच गावामध्ये राहते आहे आणि त्यामुळे तर ते संबंध अधिक दृढ होण्यासाठी मदतच झालेली आहे. तर पालकांच्या वेळोवेळी भेटी होतात, माता पालक संघाच्या आम्ही बैठकी घेतो, त्याचबरोबर पालक सभा आम्ही आयोजित करतो विद्यार्थ्यांची, त्यामध्ये गुणवत्ता, त्याचबरोबर काही कमकुवत दुवे असतील त्यांच्या उपस्थितीचं प्रमाण या संदर्भाने पालकांशी चर्चा करतो. त्यामुळे पालकांचा सहभाग आमच्या शाळेसाठी खूप चांगला आहे. आणि शाळा स्तरावर जर विचार करायचा झाला तर शाळेच्या माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही पालकांच्या म्हणजे संयुक्तिक सहभागाने आम्ही त्याची अंमलबजावणी करतो. जसं आम्ही वयोवृद्ध पालक जे असतात त्यांच्यासाठी आम्ही म्हणजे ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला होता आमच्या केंद्रामध्ये. तो दिवस इतक्या आनंदाने साजरा केला की त्याचे कौतुक तालुका स्तरावरून BO साहेबांनी देखील केलं.
1: वा, छानच.
0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: मला सांगा ना, तुमचा छोटासा प्रवास आहे या क्षेत्रातला, तरी सुद्धा असा काही अविस्मरणीय क्षण होता का तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासात की तो लक्षात राहून गेला?
2: हो मॅडम, ज्यावेळेस माझी जॉईनिंग झाली 11 मार्च 2024 रोजी, 10 मार्च 2024 आम्हाला जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत अपॉइंटमेंट लेटर देण्यात आले. पण त्यावेळेस प्रोग्रामचं शेड्यूल थोडंसं लेट झालं आणि प्रातिनिधिक स्वरूपाने 16 शिक्षकांना ते अपॉइंटमेंट लेटर गिरीश महाजन साहेब आणि आपले कलेक्टर आयुष प्रसाद साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आरुष प्रसाद साहेब यांच्या थ्रू देण्यात आले. पण ती संधी आम्हाला प्राप्त नाही झाली, कारण मग ती कुठेतरी आम्हाला खंत होती 2024 की आम्ही सगळे तर विथ फॅमिली अपॉइंटमेंट लेटर घेण्यासाठी आलो पण आम्ही तिथपर्यंत पोहोचू नाही शकलो. मग त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये लगेचच विनोवा ॲपच्या संदर्भाने प्रशिक्षण झालं आणि त्या दरम्यान विनोबा टीमनं आम्हाला सांगितलं की तुम्हाला जिल्हाधिकारी साहेब असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, आपले डायटचे प्राचार्य झोपे साहेब असतील, यांच्या हस्ते तुम्हाला बक्षीस प्राप्त होईल. तर ही बाब आमच्या म्हणजे सातत्याने डोक्यात होती माझ्या तरी की आपली ती संधी हुकलेली आहे आणि आता आपण ही संधी गमवायची नाही. आणि त्या अनुषंगाने आम्ही कार्य करण्यास सुरुवात केली आणि विदिन काही मंथमध्येच ती गोष्ट पूर्णत्वास आली आणि पुन्हा 2024 जो जिल्हा स्तराचा पुरस्कार मिळाला तो या सर्व लोकांच्या उपस्थितीमध्येच मला प्राप्त झाला. तर म्हणजे ड्रीम्स कम ट्रू
1: ही जी हा
2: आणि ती उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात हे मला विनोबा टीमकडून शिकायला मिळालं.
1: काय बात आहे. खरंच विनोबा ऍपचे आभार शिक्षकांनी जेवढे मानले तेवढे कमीच आहे, कारण नवनवीन काय, आज काय नवीन हा टास्क तुमच्या पुढे रोजच असतो, शिक्षकापुढे असतोच, पण विनोबा ऍप त्याला जास्त इनोव्हेटिव्ह करण्याचा प्रयत्न करत असतं. तर नक्कीच हे सर्व जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षकांसाठी अतिशय महत्वपूर्ण सहाय्यभूत ठरणारं असं ऍप आहे आणि सगळे शिक्षक त्यात नक्कीच आपल्या कलाकृती ज्या आहेत किंवा प्रेझेंटेशन उपक्रम जे आहेत ते सादर करतायत. खूपच छान मॅडम तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल रेडिओ मनभवनच्या टीमकडनं मी तुमचे मनस्वी आभार मानते. धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.